म्हणजे सकाळचे 5:36 झालेली आहेत आणि श्रोते हो, आपण दरवेळेला ज्याप्रमाणे वंदन कार्यक्रमामध्ये संत तुकारामांच्या गाथेतील अभंगांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करते तसाच आजही केलेला आहे. त्यांचा एक अभंग, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे का करी काही, धरोनिया बाई भवतारी दातारा, चतुरतु शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुगुट सकळा मणी तुची धन्य विठोबा, करी त्रिमित्रांचा नाश दीप होऊनी प्रकाश, तोडी आशापाश करी वास हृदयी, पाहे गुंतलो नेणता तुझ असो माझी चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. हे दातारा म्हणजे हे दातृत्व असणाऱ्या, माझे मन सतत तुझ्या पायाशी आहे, पायाशी मी ते ठेवलेलं आहे, असं काहीतरी कर की माझा हात धरून मला ह्या भवसागरातून तू तारून ने. तू चतुर शिरोमणी आहेस, तू गुण लावण्याची खाण आहेस, सर्वांचा मुकुट मणी आहेस, अशा विठोबा तू धन्य आहेस. अज्ञानाच्या अंधकाराचा नाश करणारा तू आहेस, ब्रह्मज्ञानाचा उदय होऊन सर्वत्र प्रकाश निर्माण करणारा तू आहेस, संसाराच्या आशेचे पाश तोडून टाकत माझ्या हृदयात सतत वास कर. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अज्ञानामुळे मी प्रपंचात गुंतलो आहे, पण देवा माझी तुला एक विनंती आहे की यातून तू मला मुक्त करण्याची चिंता असू दे. मी तुला माझ्या तुझ्या चरणांशी सर्व चिंता वाहिलेल्या आहेत आणि म्हणून मी तुमच्या चरणांवरती श

शरीर ठेवून ही अगदी मनापासून विनंती करतो की आता माझं रक्षण करा. किती तो समर्पणाचा भाव आणि किती एकरूपत्व देवाचं आणि भक्ताचं.

मंडळी 5:44 होऊन गेलेली आहेत आणि तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही अभंगांचा मी प्रयत्न करते आहे आपल्याला अर्थासकट सांगण्याचा. भरला दिसे हाट अवघी वाटली खटपट, संचिताचे वाट वाट पाहुनी फांकती, भोगायसे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव, द्रष्टा येथे देव विरहित संकल्पा, दिला पाडोनी या धडा पाप पुण्याचा निवाडा, आचरती गोडा आचरणे आपुल्या, तुका म्हणे पराधीने झाली ओढली या ऋणे, तुटती बंधने जरी देवा आळविती. किती व्यावहारिक व्यावसायिक आणि रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींचं वर्णन करता करता भक्ती सांगितली. सर्वत्र बाजार मांडलेला दिसतो मोठा खटाटोप करून सारे संसार चक्र चालवताना, या संसाराची वाट संचिताप्रमाणे ठरली आहे. प्रदर्शनी ठिकाणी भोग मांडलेत, तुमच्या कर्माच्या बदल्यात ते तुम्हाला मिळतात. या सर्व संकल्पित प्रपंच भोग यापेक्षा हा देव वेगळा आहे. तो सर्व साक्षी द्रष्टा आहे. त्यानेच या संसाराच्या बाजारातील सर्व घटना प्रसंग निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये सर्व माणसं आपापल्या कर्मानुसार पाप आणि पुण्य जमवत असतात, त्याचा निवाडा प्रत्यक्ष भगवंत करतात. आणि म्हणून तुकोबा महाराज म्हणतात, प्रपंचातील पाप पुण्याच्या व्यवहारामुळे सारे पराधीन होतात, जन्म मृत्यूच्या ऋणात राहतात. पण जर भक्ती मार्गाला लागले तर या संसाराच्या बंधनातून मुक्त होतात. श्रोते हो, चिरपत येणारे कर्मण्येवाधिका रस्ते माफ रेषु कदाचन असं म्हणणारे भगवद्गीतेपासूनचे जे संस्कार आहेत ते वारकरी संप्रदायात असे आपल्याला झिरपताना दिसतात.

मंडळी वंदन कार्यक्रमात आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले आहोत. 5:53 झालेली आहेत. शेवटचा एक अभंग तुकारामांच्या गाथेतला. वाघाचा काळभूत दिसे वाघ ऐसा परी नाही दशा वसाच अंगी बहरिले रंगी निवडी कसोटी संघेष्टे भेटी आपोआप सिकविले तैसे नाचावे माक

पुढे न चाले पुढे युक्ती काही, तुका म्हणे करी लटिक्याच्या सांटा, फजी तो खोटा शीघ्र होयो. वाघाचं कातड पांघरून वाघाचं सोंग घेतलं तरी त्याच्या अंगी वाघाच्या क्रूरपणाची आणि शूरपणाची लक्षणं नसतात. वरवर मुलामा दिलेले नाणे कसोटीला लावलं तर मूळ रंगातच प्रकट होतं. त्याचप्रमाणे एखाद्याची भेट झाल्यानंतर दृढ परिचय झाला की खऱ्या स्वभावाचे रंग उलगडत जातात, अर्थात आपसुकच ते आपल्याला समजतही जातात. जसे शिकावावे तसे माकड नाचते, त्याच्यापुढं दुसरं कोणतीही युक्ती चालत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, खोट्याचा जो साठा करतो त्याची लवकर फजेती होते. किती सहज सोप्या शब्दात श्रोते हो, रोजच्या जीवनातलं वागणं बोलणं उठणं बसणं तत्वज्ञान सांगतात. आणि म्हणून वारकरी संप्रदाय आजही शतकानुशतकं इतका प्रदीर्घपणे सुरू आहे, अखंड काम करत आहे, आध्यात्मिक लोकशाहीचा पुन्हा पुन्हा पाया घातल्यावरती इमारतीला वीट चढवत आहे. श्रोते हो, शेवटचा अभंग शौनक अभिषेके यांच्या स्वरात मी ऐकवणार आहे आणि 6 वाजताना आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी 107.1 MHz वर आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. 6:05 झालेली आहेत आणि अर्थातच कार्यक्रम सुरू करत आहोत रेनबो फंडे.

म्हणजे 6:09 झालेली आहेत आणि आपण एक अंदाज ऐकणार आहोत, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, मुंबई कुलाबा वेधशाळेकडून जो हवामानाचा अंदाज प्राप्त झालेला आहे तो आणि कालचं हवामान. काल कुलाबा इथं आणि सांताक्रूझ इथे कमाल आणि किमान तापमान 33° सेल्सिअस आणि किमान तापमान 27° सेल्सिअस इतकं होतं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ येथे

0: प्रतिशत इतकी होती. पावसाची नोंद सांताक्रूज येथे 3.9 मिलीमीटर एवढी झालेली आहे. येत्या 24 तासामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये प्रामुख्यानं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण राहील असाही अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला आहे. किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील असं कुलाबा वेधशाळेनं हवामान वृत्तामध्ये सांगितलेलं आहे. मच्छीमार बांधवांकरता सूचना, आजच्या 16 तारखेपासूनची सूचना, नैऋत्य आणि नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रामध्ये वाहत असल्यामुळे 45 ते 55 किलोमीटरचे हे वारे 65 किलोमीटर प्रतितास इतके वाहू शकतात. त्यामुळे खोल समुद्रात जाणं हे टाळावं. त्याचप्रमाणे गुजरात किनारपट्टीवर देखील हे हवामानाचं जे वारं आहे ते वाहू शकतं. त्यामुळे तिथेही खोल समुद्रात जाणं टाळावं. श्रोते हो, मच्छीमार बांधवांकरता विशेष सूचना, पुढची सूचना मिळेपर्यंत खोल पाण्यामध्ये जाणं त्यांनी टाळावं असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे उत्तरार्ध, माफ करा पूर्वार्ध.
1: Facebook in sky, WhatsApp in life, man more calm, ethan no aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: musical saath.

मंडळी 6:11 झालेली आहेत. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलेले आहोत आणि आज आपण एका अशा मित्राला भेटणार आहोत की जो सर्प आणि सापांचा अभ्यास आणि त्याचबरोबर साप ह्या विषयामध्ये त्याची विशेष आवड आहे. पेशाने इंजिनियर जरी असला तरीसुद्धा त्याला सर्पमित्र म्हणून तो बरंच मोठं काम करतो आहे आणि त्याचं कारणही असंच आहे. आजच्या दिवशी आपण त्याला भेटण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आज आहे जागतिक सर्प दिवस, आंतरराष्ट्रीय सर्प दिवस, आणि त्यानिमित्तानं सापांबद्दल आणि एकूणच सापांच्या संपूर्ण विश्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पण त्याकरता तुम्ही 6:15 नक्की थांबा आणि आपण ऐकूया त्यापूर्वी एक छानसं गीत की ज्यातनं आपल्याला या नवीन नवीन ज्या वाटा आहेत त्या कशा बऱ्या आहेत ते नक्की कळेल.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
5: मंडळी, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याबरोबर गौरव घरात आहे. नमस्कार गौरव.
6: नमस्कार.
5: मी तुझी ओळख करून देताना म्हटलं होतं की पेशानं इंजिनियर असला तरी त्याची आवड आणि त्याचा संपूर्ण जो कल आहे तो सगळा आपल्याला सर्प आणि हर्पलॉजीच्या इथे आलेला दिसतो. तर त्या अनुषंगानं तुझं असणारं वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं एक छंद म्हणू किंवा त्याच्याकरता तुला मिळालेला एक वेगवेगळा जो BBC अर्थ असेल किंवा नॅशनल ज्योग्राफी असेल यासारख्या ठिकाणी तुझे फोटोज आपल्याला कायमच बघायला मिळतात आणि साप या विषयावरती जागरूकता निर्माण करणं आणि समाजामध्ये त्याच्याकरता काहीतरी भरीव काम करणं हे सगळं तू करतोच आहेस. त्याकरता तुला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुझं आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे.
6: धन्यवाद. धन्यवाद.
5: आज जागतिक सर्प दिवस आहे आणि त्या सर्प दिवस आपण का साजरा करतो, कारण त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत, जरा आमच्या श्रोत्यांना सांग ना.
6: तर दरवर्षी 16 जुलै हा जागतिक सर्प दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याच्या मागे उद्देश असंच आहे की त्या सापांबद्दल असलेले गैरसमज आणि त्यांच्याबद्दल असलेली भीती ही प्रामुख्याने दूर करणं आणि त्याच्या पर्यावरणामध्ये असलेले मधले पर्यावरणामधले जे
5: घटक आहेत त्याचे किंवा महत्व आहे,
6: महत्व आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सर्प संवर्धनाबद्दल जनजागृती निर्माण करणे आणि साप हा आपल्या परिसंस्थेमध्ये कशा प्रकारे मदत करतो माणसाला आणि उंदरांसारखे काही जे शेतीला नुकसान करणारे घटक आहेत त्याच्याबद्दल त्यांना तो कसा प्रिव्हेंट करतो, जनजागृती करणं हे मुळात या
5: दिवसाचं महत्व म्हणून आपण सांगू शकतो. आणि बऱ्याचदा असं होतं की साप चावलाय या भीतीनं माणसं अधिक घाबरून जातात. तर त्याच्या बाबतीत काय सांगशील की लोकांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे?
6: जसं तुम्ही बघाल की आपल्या भारतामध्ये 300 पेक्षा जास्त साप आढळतात भारतामध्ये, तर त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये 70% हे साप आहेत ते बिनविषारी आहेत आणि काही ती उरलेले 30% आहेत तेच विषारी आहेत आणि ते यांच्यापासूनच माणसाला खूप जास्त धोका आहे. आणि ते 30% पण भारतामध्ये जे आपण Big 4 असं म्हणतो त्याच्यापासून सर्वात जास्त माणसांना किंवा काय म्हणतात धोका आहे.
5: आणि
6: काय म्हणत
5: हा सांगा काय म्हणत होतात
6: ते Big 4 जसे

0: कोब्रा म्हणजे आपलं नाग मण्यार घोड आणि सुरसे ह्या हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळणारे म्हणजे किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये आढळणारे प्रामुख्याने विषारी साप आहेत ज्यांना माणसांपासून धोका आहे.
1: बरं, किंवा ज्या आणि माणसांचाही त्या म्हणजे त्या बाबतीत आपण जागरूक असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण विचार करतो की हे सापांचे तुम्ही बिग फोर असे चार प्रकार सांगितलेत, पण त्याचबरोबर अगदी छोटे छोटे साप असतात किंवा बिनविषारी साप असतात, तर त्या प्रकारांबद्दल पण आमच्या श्रोत्यांना जरा सांगा ना.
0: बिनविषारी सापांमध्ये जर बघायला गेलो तर आपल्या प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलो तर आपल्याला आता सध्या पावसाळा सुरू आहे, तर पावसाळ्यामध्ये आपल्याला बस टाईप किलबॅक नावाचा म्हणजे नाराला मराठीमध्ये आपण नानिटी असं म्हणतो, तर ते प्रामुख्याने ते दिसायला मिळतात. त्याच्यानंतर धामण किंवा ज्याला आपण म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला इंडियन रॅट स्नेक म्हणतो, हे असे हे आपल्याला जास्त पाहायला मिळतात. आणि इंडियन रॅट स्नेक असं त्याला म्हणतात कारण की प्रामुख्याने तो त्याचं जे आहार आहे तो उंदरांवर आहे, त्याच्यामुळे त्याला इंडियन रॅट स्नेक असं पाहायला मिळतं. आणि मोस्टली आपल्या जे पण भात शेती असते त्याच्या आजूबाजूला तो जास्त आपल्याला बघायला मिळतो. हे असे काही एखाद दुसरे जे आपले ठराविक साप आहेत जे आम्हाला रेस्क्यू जेव्हा कॉल येतात तेव्हा हे दोन प्रकारचे साप आम्हाला जास्त बघायला मिळतात. किंवा त्याच्याबरोबर जर पांठ जागी जर असेल तर तिथे दिवड नावाचा एक किंवा असे साप आपल्याला बघायला मिळतात.
1: बरं, आणि मग हे ज्या वेळेला तुम्ही रेस्क्यू करायला जाता त्यावेळेला मुळामध्ये तिथे असणारी भीती आणि आजकाल बऱ्याचदा अतिउत्साह व्हिडिओ करणं किंवा फोटो काढणं ह्याचा असतो, तर ह्या सगळ्या बाबतीत जनसामान्यांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: तर जेव्हा आता तुम्ही बघाल की जे प्रसारमाध्यम आहे सोशल मीडिया आहे त्याचं युजेस खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला लाईक्स आणि कमेंट घेण्यासाठी लोक कशाही प्रकारे साप हाताळायचा प्रयत्न करतात. माझं म्हणजे ऍज अ वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनिस्ट हेच म्हणणं असतं की जेव्हा पण कोणी साप दिसेल कोणताही साप दिसेल तर अशा एका जाणकार माणसालाच तुम्ही रेस्क्यू करण्यासाठी बोलवा जो ऑथराइज
1: माणूस असेल
0: किंवा त्याच्या संलग्न असा कोणत्या संस्थेत काम करत असेल.
1: बर,
0: जेणेकरून तो साप व्यवस्थित रित्या हाताळून त्याला आपण रिलोकेट जंगलात करू शकतो.
1: बरोबर, आणि म्हणजे त्यामध्ये सापाच्या आणि माणसाच्या दोन्हीच्याही जीवाला धोका राहत नाही आणि कुठेही आपण ह्या जैवसृष्टीमध्येही नुकसान करत नाही, हाही एक खूप महत्त्वाचा मुद्दा येतो. आणि वैद्यकीय उपचार हे सर्प चावल्यानंतर किती महत्त्वाचे असतात, कारण बऱ्याचदा आपल्याला थोडीशी एक अंधश्रद्धेच्या दृष्टीनं हा विचार केला जातो, तर त्याच्याकरता वैज्ञानिक गोष्टी तुम्ही काय सांगाल?
0: तर वैज्ञानिक आता हे जो अंधश्रद्धा आहे ती आपल्या सिनेमा थ्रू थोड्या जास्ती गैरसमज पसरवले गेले.
1: बरोबर,
0: तर केव्हाही साप चावतो तेव्हा उपचारासाठी आपल्याकडे अँटी स्नेक व्हेनम त्याला विष प्रतिरोधक असं म्हणतो, तर तो एकच ऑप्शन आहे आपल्याकडे.
1: बरोबर,
0: तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की अजूनही अंधश्रद्धेच्या यासाठी लोक अशा वेगवेगळ्या
1: उपचार घेण्याचा प्रयत्न करतात, पण तो टाळला पाहिजे.
0: हा, वैद्यांकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात किंवा चुकीच्या प्रकारे ते बांधण्याचा प्रयत्न करतात की साप चावला आहे तर तो कुठेही बांधायचा, तर तसं काही नसतं. ते तर त्याला एक अँटी स्नेक वेनम जो आपल्याकडे भारतामध्ये पॉलिव्हेलेंट नावाचं एक अँटी स्नेक वेनम मिळतं, सगळ्या शासकीय रुग्णालयामध्ये ते अवेलेबल आहे, तर तो एकच पर्याय आहे. तर मी हेच सांगायचा प्रयत्न करीन की जे कोणालाही साप चावेल कोणालाही कोणताही असो तो आपल्याला पहिले कळत नाही की तो विषारी आहे बिनविषारी आहे, तर ते त्याला कोणतीही असं रॅन्डम कोणत्याही
1: उपचार न घेता जे शासकीय उपचार आहेत ते घ्यावे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यातनं आपण घाबरून न जाता कुठेही पॅनिक न होता ह्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. सामान्य एखादा आम्हाला अनुभव सांगाल का की एखादा साप रेस्क्यू करायला गेलाय तर त्या संदर्भातला एखादा अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: तर मी 2017 पासून ऍक्च्युली स्नेक रेस्क्यू करतो आणि

0: एक अनुभव झाला होता 2018 मी नुकतंच या क्षेत्रामध्ये आलो होतो आणि एका सोसायटीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की तिथे नाग जातीचा साप दिसला आहे म्हणून.
1: बर,
0: तर त्यांना असं लोकांना असं लगेच कळत नव्हतं की नक्की नाग आहे का काय आहे. तर आम्ही त्या प्रकारे सगळी तयारी करून गेलो होतो की नाग आहे तर आपल्याला, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 7 आणि 8 फुटाचं नाग आहे.
1: तर
0: आम्ही पहिले असं झालं होतं की आम्हाला 7 आणि 8 फुटाचं नाग आपल्या इथे, म्हणजे आम्ही थोडस असं हैराण झालो.
1: आणि शहरी भागांमध्ये,
0: शहरी भागामध्ये तर जेव्हा आम्ही त्या लोकेशनला पोहोचलो तेव्हा कळलं की 7 ते 8 फुटाची मोठी धामण डिझेल जनरेटरच्या खाली घुसून शिवटोळे मारून बसली आहे. तर ती आम्ही रेस्क्यू करत होतो, पण आपण जनरली आपण जशी रेस्क्यू करतो तशी ती रेस्क्यू काय होईना. ती माझ्या उंचीपेक्षा पण खूप मोठी होती आणि तिला जेव्हा आम्ही पकडत होतो तेव्हा ती लिटरली आमच्या म्हणजे अशी
1: डोक्यावर येण्याचा प्रयत्न
0: करत होती. तर एक मोठा थ्रिलिंग अनुभव होता. आणि असं बघायला गेलं तर त्यांनी जर म्हणजे लोकांनी जर कोबरा कोबरा म्हणून जर तिला मारली असती
1: तरी
0: एक चुकीचा हे झालं असतं.
1: बरोबर,
0: त्यांनी आम्हालाच कॉल केला आणि आम्ही बघितलं की तो नाहीये, नाग नाहीये, एक धामण आहे. तिला आम्ही सुरक्षित रेस्क्यू करून जंगलात पुन्हा एकदा सोडून दिली.
1: बर, आणि बऱ्याचदा असंही होतं का की आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसतात का? म्हणजे उदाहरणार्थ कोकणात किंवा थोडं आणखीन आपण कोल्हापूर वगैरे ह्या बाजूला गेलो तर असं काही प्रदेशनिहाय त्याचं वर्गीकरण असतं का?
0: जर महाराष्ट्र आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये 60 ते 70% आपल्याला सेमच सापांच्या जाती दिसतात. जर आपण थोडस हिल स्टेशन साईडला गेलं तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शहरी भागामध्ये जर आपण ठाणे जिल्हा जर पकडला तर त्याच्यामध्ये धामण, त्यानंतर चेकड किल्ला, दिवड, नानेटी, नाग असे काही जे कॉमनली रेस्क्यूड साप असतात. जर आपण थोडं हिली एरियामध्ये गेलो तिथे थोडीशी जैवविविधता बदलते.
1: बरोबर,
0: तिथे आपल्याला बांबू पीट वायपर वगैरे असे साप वगैरे दिसायला मिळतात.
1: बर, म्हणजे आणि आपण बऱ्याचदा असंही होतं की फिरायला जातो आपण, म्हणजे तुम्ही आत्ता हिल स्टेशनचा उल्लेख केलात तर त्या ठिकाणी जात असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, कारण तिथली रस्ता म्हणू किंवा तिथलं वातावरण आणि आपला असणारा उत्साह आणि आपला असणारा एकूण मूड ह्या सगळ्यामध्ये त्या गोष्टी आपण कशा सामान्यपणे हाताळल्या पाहिजेत?
0: तर सर्वसाधारणतः आपण जेव्हा एखाद्या हिल स्टेशनला किंवा अशा अननोन ठिकाणी जेव्हा फिरायला जातो, आता मुख्यतः पावसाळ्याचे दिवस आहेत तर आणि या सीझनला साप आणि सरीसृप जे आहे ते मोस्टली ऍक्टिव्ह असतात.
1: बरोबर,
0: तर जेव्हाही आपण जातो आणि आपण एखाद्या सापाला वगैरे असं बघतो तेव्हा घाबरून न जाता किंवा एक्साइटमेंट मध्ये न येता त्याच्या फार जवळ न जाणे हा सगळ्यात मोठा
1: मोठी महत्वाची गोष्ट आहे.
0: महत्वाची गोष्ट आहे. आणि जर एखादा किंवा आपण राहिलो एखाद्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जर एखादा साप आला तर माहिती असलेल्या सर्व मित्राला किंवा तिकडे असलेल्या नॅचरलिस्टला सांगून ते पुढे घेऊन जाणं हे जास्त महत्वाचं आहे.
1: खूपच महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण असंच काही रँडमली एखादी गोष्ट केली आहे आणि त्यातनं आपल्याही जीवाला धोका होऊ शकतो. आणि हे सगळं ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तुम्ही सर्पमित्र म्हणून ज्यावेळेला जाता, साप रेस्क्यू करायला ज्यावेळेला जाता त्यावेळेला तुम्ही काय काळजी घेता, कारण ती पण खूप महत्वाची
0: आहे.
1: हॅलो
0: हॅलो,
1: हा, तुम्ही कोणत्या प्रकारे काळजी घेता एखाद्या सापाचं रेस्क्यू करायला जात असताना?
0: तर आम्ही बेसिकली आम्ही प्रत्येक आमच्या व्हॉलेंटियर्सला कंबूट्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर जर रात्री रेस्क्यू असतील तर त्याच्यामध्ये टॉर्चेस प्रत्येक वेळेला कॅरी करणं, त्याच्यानंतर सापाला शक्य तेवढा आपल्या बॉडीपासून आपल्या शरीरापासून लांब ठेवण्यासाठी त्यांचे हुक्स येतात, स्नेक हुक्स येतात ते दिलेले आहेत. आणि कोणताही साप किती कमीत कमी त्याला टच करता रेस्क्यू करता येईल यासाठी आम्ही प्रत्येक व्हॉलेंटिअर्सला प्रशिक्षण दिलेलं आहे. ह्या मोस्टली अशा काळजी आम्ही घेत असतो.
1: या निमित्तानं तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्यात आणि सापाबद्दलची थोडीशी भीती या निमित्तानं तुम्ही सांगितल्यामुळे कमी होण्याची शक्यता

0: आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैद्यकीय उपचार हा मुद्दाही तुम्ही फार छान सांगितलात. आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोत्या, 6:29 होत आहेत. एक व्यावसायिक विराम घेऊया आणि आपला रेनबो फंडे कार्यक्रम जो आहे तो आपण सुरूच ठेवणार आहोत. ऐकत रहा 107.1 MHz.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
7: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.
8: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
9: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
8: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.

मंडळी 6:38 झालेली आहेत आणि रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलेले आहोत. आत्ताच आपण जागतिक सर्प दिनानिमित्त गौरव घरात याची मुलाखत ऐकली आणि आता आपण एक छानसा विषय तुमच्याकरता घेऊन आलेली आहे श्रोते हो. पावसाचे दिवस सुरू आहेत आणि या पावसाळ्यामध्ये मी तसं 4 ओळी कवितांच्या सांगते, त्याचप्रमाणे आजही सांगणार आहे. मूळ कविता इंदिरा संत यांची आहे, त्याच्या पुढच्या ओळी ह्या तुम्ही तुमच्या सांगायच्या आहेत आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं आहे. मूळ कविता मी तुम्हाला नंतर सांगेनच. नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमोळी दारात सायली. पुन्हा एकदा ओळी सांगते. नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. याच्या पुढच्या 4 ओळी ह्या तुम्हाला काय वाटतायत त्या श्रोते हो सांगायच्या आहेत. 2 ओळी 4 ओळी ज्या काही असतील त्या, कारण मूळ कविता मी तुम्हाला सांगणारच आहे श्रोते हो. तेव्हा मला नक्की सांगा. आपले फोन नंबर तुम्हाला

तीच आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33 02 हा आपला एसटीडी कोड 86 57 66 10 71 या व्हॉट्सॲप नंबरवरही आपण संपर्क करू शकता. नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. सांगा पटापट पुढच्या वेळी श्रोते हो.

मंडळी, आपण आत्ता बोलत होतो आणि मी सांगितलं होतं की तुम्हाला ज्या ओळी वाटत आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये पुढे घालायच्या आहेत आणि मग तुम्ही मला सांगायचं आहे की आपण कशा पद्धतीनं एखाद्या कवितेचा किंवा गाण्याचा विचार करतो. मी ओळी सांगितल्या होत्या, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. त्याच्यावरती प्रांजली गुर्जर यांनी खूप छान लिहिलेलं आहे की आलास तरी ये रे बनून सद्गुरूची कृपा, सांभाळ तुझ्या लेकरा जो तुझाही लाडका. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे, नको नाचू तडा तडा असा कौलारांवरी, तांबे सतोली पातोळी आणि आणू कुठून मी ही बांडी. श्रोते हो, फक्त तुमचं नाव घाला. वैदेही यांनी ही पुढची जी ओळ आहे ती सांगितलेली आहे, नको नको नको नको गे विजताई तू जाऊ सकाळी, माझे कामाची गघाई फार नाही माझ्या घरी. बघा कशी आपली गंमत असते ना, की आपल्याला एखादी गोष्ट सहज हवी असते किंवा वाटत असते, पण तीच गोष्ट नसली की आपलं किती अडतं. त्या अमृता प्रधान यांनी सांगितलेलं आहे, थेंब तुझे मोत्यासारखे पण नको हा अतिरेक, हास्याऐवजी अंगणात पसरला या चिंतेचा मेघ. किती वेगवेगळे विचार या निमित्तानं श्रोते हो तुम्ही मला सांगतात, खरंच छान वाटलं. बऱ्याचदा मूळ कवितेच्या पुढच्या ओळी तुम्ही मला सांगता आहात, पण मूळ कवितेच्या पुढच्या ओळी नका सांगू श्रोते हो, मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या ओळी काय आहेत त्या. आणि यावर्षी मात्र पावसाने ज्या पद्धतीनं सांगितलंय त्यामध्ये चंद्रशेखर मुळेकर म्हणतात, नको नको रे पावसा धिंगाणा हा घालू, यावर्षी अल निनोने आहे पण बरी साथ दिलीस, आता येऊन उतरले साठा लवकरच पूर्ण कर. श्रोते हो, त्याच्याबद्दलची कृतज्ञता ही या निमित्तानं या ओळींमधनं व्यक्त होताना आपल्याला दिसते आहे. आणि खरोखरच एक वेगळा अनुभव हा आपल्याला या निमित्तानं मिळतो आहे. श्रोतो, एक छानसं गाणं पुन्हा एकदा आपल्याकरता.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
5: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
6: मंडळी 6:52 झालेली आहेत आणि आपण ऐकतो आहोत 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि त्याचबरोबर आत्ता आपण रेनबो फंडे कार्यक्रमामध्ये तुमचाही सहभाग नोंदवून घेत आहोत. आणि तुम्हाला मी पहिल्या चारोळी सांगितलेल्या आहेत त्यावर आधारित पुढच्या चारोळी मला अनेक श्रोते सांगताहेत. आणि त्याच्यामध्ये चित्रा माणके यांनी पुण्याहून सांगितलं आहे, ये रे अरे पावसा नको रे असं रुसू, पुन्हा पुन्हा येत असा राहा राहावे रे, तुझ्याशिवाय माणसांचे जीवन अधुरे रे. खरंच आहे श्रोते हो, किती हा वेगवेगळा मानसिकता म्हणा किंवा भावभावना म्हणा ह्या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळतात. तुझा धिंगाणा आवडे साऱ्या बालगोपाळांना, तुझ्या धारेत आनंद लाजणाऱ्या ललनांना, असं विकास जोशी आपल्याला सांगता आहेत. तर मेघना भिडे सांगतायत गोव्याहून, आधीच उन्हाळ्यातली बरसात होती लांबली, परत जाता चिंब वाळवण भिजून होती थांबली. प्रत्यक्ष स्थितीगतीचं वर्णन हे आपल्याला या निमित्तानं केलेलं दिसतं आहे. त्यानंतर आपल्याला सांगता आहे धर्मेंद्र कोरे जुन्नरहून, पुरे झाला कोसळल्या सरींचा आता तरी थांब रे पावसा जरा, दे उसंत खाण्या गरम गरम कणीस, सजू दे चहापानाच्या मैफिलींचा फेर. श्रोतेव किती सहजतेनं आपल्याला ह्या गोष्टी येताना दिसतात. पण श्रोतेव एक महत्त्वाची गोष्ट की आपण सगळं

प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या कविता प्रतिक्रियांनो घेण्याचा प्रयत्न करतो, पण एखाद्याची राहून गेली तर वाईट वाटून घेऊ नका श्रोते, आम्हालाही वेळेची मर्यादा आहे नाही का.

श्रोता, 7 वाजलेले आहेत आणि आपला रेनबो फंडेचा पूर्वार्ध आता जवळपास समारोपापर्यंत आलेला आहे श्रोते हो. पण मी ज्या 4 ओळी सांगितलेल्या होत्या, नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, श्रोते हो, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली, याच्यावर अनेक मंडळींनी आपल्याला छान काव्य पाठवलेलं. नको नको रे पावसा असं म्हणत त्यांनी ओढ पावसाची संथ साथीला, हिरवा मळा निसर्गाचा मन भरून पावला, असं विणा नाडकर्णी आपल्याला सांगता आहेत. तर अशोक कुलकर्णी आपल्याला सांगता आहेत श्रोते हो की आपण कशा पद्धतीनं त्याचा विचार केला पाहिजे. येई तू हळुवार पाऊली, गोंजारत माझी सायली, घाली भुरळ मनाला, देई विसा वातनाला. श्रोते हो, आणि आपल्याला श्रीपाद जोशी सांगता आहेत की तुझी ही अवेळी खेळी, भिजवी मज घरुकुली, नाही अजून कौले शाकारली, कशी किंवा नाही आली. बघा, काही ठिकाणी श्रोते म्हणत आहेत की लवकर ये, काही ठिकाणी म्हणत आहेत थांब जरा, जिथे बघावे तिथे असे टपटप खाली, बसावे तरी कुठे असे सगळी जमीन ती ओली, असं म्हणताना दिसत आहेत. तर खनिका भगत आपल्याला म्हणताना दिसत आहेत, ट्रेनं बंद झाल्या कशा, जाऊ मी ऑफिसला, बाळ माझे परीक्षेला, कसे जाईल अरे शाळेला. किती वेगवेगळ्या गोष्टी आणि किती वेगवेगळ्या गमती जमती या निमित्तानं आपण पावसाचा आनंद घेत असताना बघतो आहोत. आणि श्रोते हो, दारात सायली लागलेली आहे, लागले आहेत तर डोहाळे, पहा उमलून लागले रे घोस कळ्यांचे, पहा जमू लागल्या ग चिव आणि मधुमक्षी, करायला ओटी भरणं. सायली पाटे यांनीही आपल्याला ओळी पाठवलेल्या आहेत. तर आपल्याला शिल्पा तोडणकर सांगता आहेत, नको नको पावसा धुमसा न घालू, बरं पावसात बिना छत्रीची मी कशी रे चालू. श्रोते हो, खरोखरच किती गंमत येते मलाही काही या सगळ्या ओळी वाचत असताना. आणि मी मगाशी म्हटलं तसं की बऱ्याच अशा श्रोत्यांनी मला ओळी पाठवलेल्या आहेत, पण सगळ्यांच्या काही मला घेणं शक्य होत नाही आहे. विनय जोग यांनी सांगितलंय, नको नको रे पावसा असा धिंगाणा वेळी, रांधू कसा स्वयंपाक, भिजली लाकडी लाकडे सर्व मोळी, वसुंधरेला हिरवाईने नटवण्यासाठी आवर आता हा धिंगाणा, असं विवेक नेवाळकर मला सांगतायत. तर आपल्याला उज्ज्वला कर्वे असं म्हणत आहेत, नको नको रे पावसा असा धिंगाणा घालू असे म्हटलं म्हणून, कुठे गेलास रे तू धावून आणि बसला दडी मारून. खरंच आता श्रोते पुन्हा एकदा आपण वाट पाहतो आहोत या पावसाची. आणि सीमा पटवर्धन सांगत आहेत, सायली नाजूकही माझी सोसवेना, तिला मारा जर आवर त्या घे दुधाळ या धरावा. श्रोते हो, घर धरूनही गेला आहे, मुले गेली शाळेत, सुखरूप येऊ दे तर उगा धड काळ जातं, असं आपल्याला सांगितलंय. पण त्यांनी नाव सांगितलं नाही आहे श्रोते हो, नाव सांगा हो म्हणजे आम्हालाही छान वाटतं. माधव वाघ पुण्याहून सांगतायत, किती घालसी धिंगाणा जरा आवर ते घेना, जिरपशी कसा कसा माळ दिव छपरावरून, रांगोळी मोत्याची चालते खांडावरून घराच्या, ध्वनी ठेव पण जरा सखा माझा बाहेरील, नीट येऊ दे रे त्याला सुखरूप परतून घरी. वा श्रोते हो, खरोखरच फार आनंद झाला. आणि आता मी मूळ कविता जी आहे ती सांगते, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली, नको नाचू तडा तडा असा कोलारावरी, तांबे सातेल्या पातेली आणू मी भांडी कोठूनी, नको करू झुंबा झुंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलं माळा अशी मातीत लोटून, आड दांड येऊ नको झोपवत दारातून, माझे नेसूचे जुने रे नको टाकू भिजवून, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणना, वेशी पुढे 8 कोस जारे धावत आडत, विजेबाई कडाडून मागे फिरवी पांथस्त, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलवेन.

आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत युके मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू। मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना। देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 48

0: थकीत वीज बिल माफ करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार, कृषी मंत्र्यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार कालपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही. या कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानिमित्त काल मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते. या कराराअंतर्गत निर्यात मालाची पहिली खेप काल मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक अशा विविध 7 प्रकारच्या निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. हा करार लागू झाल्याच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारतातून एकंदर $14 कोटी किमतीचा माल ब्रिटनमध्ये पाठवण्यात आला. या मुक्त व्यापार कराराचं विविध क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. भारत आणि युके यांच्यातला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याबरोबरच यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवीन दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं 7.5 अश्वशक्तीपर्यंतचं वीज बिल यापूर्वीच माफ करण्यात आलं आहे. मात्र त्यांची 48,000 कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्र्यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
1: एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावानी जुनं बिल आहे. प्रत्येकाच्या नावानी आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं. आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: सध्या कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटी रुपयांचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचं नुकसान होऊ नये, त्याचबरोबर बियाणं उत्पादन, साठवणूक, तपासणी आणि विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं भरणे यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. मुंबईतल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून यशस्वीपणे सुरू झाली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या अत्याधुनिक बोईंग विंगनानं काल पहाटे या विमानतळावरून अबुधाबीकडे प्रयाण केलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली होती. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. ऐकूया जिल्ह्यातील पाऊस पाणी आणि पीक लागवडीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पालघर जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने दमदार हजेरी लावली. वसई, पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यमान झाल्यानं धरणं, नद्या आणि जलसाठ्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे शेतीलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र 6 ते 8 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने काही भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार 92.6 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. यात 719 शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक फटका पालघर तालुक्याला बसला असून भात, बागायती आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी 29 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे पूर्ण करून शासनाच्या निकषानुसार मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
0: मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. अयोध्येतल्या राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या अपहार प्रकरणी विरोधी पक्षांच्या वतीनं राज्यात काल विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं, तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार दाखल केली. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. आळंदीहून निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हे इथला मुक्काम आटोपून काल सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहोचली. माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वागत केलं. नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल बारामती इथं होता. ओमानच्या किनारपट्टीजवळ सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर इराणनं केलेल्या हल्ल्यात बेपत्ता झालेल्या हेरंब करमरकर या पुण्याच्या मरीन इंजिनियरचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होर्मुझच्या समुद्रधुनीतून जात असताना हा हल्ला झाला. फिफा फुटबॉल विश्वचषकामध्ये गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफमधल्या सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 हा सामना सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुणे, सोलापूर, सांगलीसह राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली, तर गडचिरोलीत आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत UK मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू. मुंबईजवळच्या न्हावा शेवा बंदरातून पहिली खेप रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमिकॉन योजनेच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील शेतकऱ्यांचं 48,000 कोटींचं थकीत वीज बिल माफ करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं देण्यासाठी धोरण तयार करणार कृषी मंत्र्यांची माहिती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Rashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोत्या सकाळचे 7:20 झालेली आहेत आणि आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची 107.1 मेगाहर्ट्सवर एफ एम रेनबो प्रसारण सेवा. हेच प्रसारण आपण न्यूज ऑन एअर ह्या ॲपवरही ऐकू शकता आणि मध्यम लहरी 1044 किलो हर्ट्स डिजिटल रिसिव्हर म्हणजे DR वर सुद्धा आपण ऐकू शकता.

0: What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkan dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: मंडळी एक गाणं ऐकूया आणि गाण्यातनं तुम्हाला काही विषय आणि दिनविशेष कळतो आहे का ते पहा.

मंडळी, आज आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आणि त्या हॉकीचं गोल मशीन असा ज्या खेळाडूचा उल्लेख केला जातो ते धनराज पिल्ले, त्यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आज मी हे गाणं लावलं होतं. पुण्यातील खडकी इथं त्यांचा जन्म झाला आणि 4 ऑलिम्पिक सामने त्यांनी खेळून भारताकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी ते एक असं मानलं जातं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवून दिलं. 1989 साली राष्ट्रीय संघात त्यांनी पदार्पण केलं आणि 15 वर्षापेक्षा जास्त काळ कारकीर्द करत जवळपास 400 जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळून 170 अधिक गोल हे त्यांच्या नावावरती नोंदवलेले आहेत. 1999-2000 भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, जो आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून दिला जातो, तो त्यांना मिळाला आणि 2000 पद्मश्री पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आलं. श्रोते हो, राष्ट्रीय खेळाकरता अफाट मेहनत आणि कष्ट करून खऱ्या अर्थानं भारताचं प्रतिनिधित्व हे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं आणि म्हणूनच आज आपल्याला त्यांच्याविषयी बोलताना नक्कीच अभिमानानं ऊर भरून येतो.

मंडळी, आज आपण आणखीन एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत की ज्यांनी सनदी सेवेमध्ये आपलं विशेष योगदान दिलं, अशा नीला सत्यनारायण. 5 फेब्रुवारी 1949 साली त्यांचा जन्म झाला आणि आजच्या दिवशी 2020 साली कोरोनाच्या संसर्गानं त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं होतं. साहित्यिक आणि तितकंच मृदू आणि रुजू व्यक्तिमत्व, करारी व्यक्तिमत्व, असा व्यक्तिमत्वाचा त्यांचा जो एक छान आलेख होता त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एक छानसं त्यांनीच लिहिलेलं गाणं ऐकूया. त्या उत्तम गीतकार होत्या, साहित्यिक होत्या. त्यांचं शिक्षण दिल्लीतून झालं होतं. दिल्ली बोर्डातून त्यांनी शालांत परीक्षा दिली होती आणि 1965 साली संस्कृत विषयामध्ये प्रावीण्य मिळवून त्याकाळी बोर्डात पहिल्या आल्या होत्या. इंग्रजी वाङ्मयाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास त्यांनी केलेला होता आणि पहिल्याच प्रयत्नात 1972 साली त्या ISSS ची परीक्षा पास झाल्या होत्या. श्रोते हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अतिशय करारी, वेळेच्या बाबतीत तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व आणि तितकंच रुजुत्व हे नीला सत्यनारायण यांच्या ठाई होतं.

मंडळी, आपण आज बोलतो आहोत नीला सत्यनारायण यांच्याबद्दल. नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारीपदाच्या 37 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक खाती किंवा अनेक विभाग त्यांनी सांभाळले. गृहखातं, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यकीय, समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक विभागांमध्ये सनदी अधिकारी म्हणून त्या काम पाहत होत्या. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन दिलं होतं. स्त्री सक्षमीकरणाकरता क्रांतीज्योती महिला प्रशिक्षण अभियान देखील त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्यांनी सुरू केलं होतं. आणि अशा अतिशय दूरदृष्टी असणाऱ्या नीला सत्यनारायण यांचं कवित्व किंवा प्रतिभाई खूप छान आपल्याला अनुभवायला मिळते. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमधनं त्यांनी पुस्तकं लिहिली. त्याच्या 13 पुस्तकांची आपल्याला संख्या दिसते. आणि अनेक चित्रपटांकरताही त्यांनी गीतं लिहिली, अनेक कविताही त्यांनी लिहिल्या. आणि त्या सगळ्यातनंच आपल्याला नीला सत्यनारायण यांच्या वेगवेगळ्या पैलूंचा नक्कीच आनंद घेता येतो आणि अभ्यास करता येतो.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा।

0: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: म्हणजे नीला सत्यनारायण यांच्याबद्दल आपण बोलत आहोत आणि एक पूर्ण अपूर्ण हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी या त्यामध्ये त्यांनी शब्दबद्ध केल्या होत्या. बाबांची शाळा ह्या चित्रपटात चित्रपट त्यांच्याच मूळ कथेवरनं आपल्याला आलेला दिसतो. तर अशा ह्या बहुआयामी, रुजू, कणखर आणि तितक्याच कर्तव्य तत्पर असणाऱ्या नीला सत्यनारायण, आज त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्तानं आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत होतो रेनबो फंडे कार्यक्रमामध्ये.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा सातवा भाग.
1: फोर्ट स्टायकिन जहाज मुंबई बंदरात पोहोचून 2 दिवस उलटले होते. 14 एप्रिलचा दिवस उजाडला. व्हिक्टोरिया डॉकमध्ये फोर्ट स्टायकिन सारखीच आणखी 10 जहाजं लागली होती. शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये 9 जहाजं लागली होती. त्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच या सर्व जहाजांनी विविध ठिकाणहून वाहून आणलेला विविध प्रकारचा माल उतरवून घेण्याची एकच धांदल उडाली. फोर्ट स्टायकिनवरचं सामानही उतरवून घेणं चालू होतं. दुपारचे 12:30 वाजले आणि जेवणाची वेळ झाली. माल उतरवून घेणारे हमाल आणि त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या मुकादमांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. धक्क्यावरच ते जेवून घ्यायला लागले. ही नेहमीची बाब होती. 15-20 मिनिटात जेवून ते तिथेच थोडीशी सावली पाहून लवंडले. अंगमेहनत करणाऱ्या कामगारांना दुपारची 1/2 तासाची झोप आवश्यक असते, हे सुद्धा रुटीन होतं.
2: एप्रिल महिन्यातला मुंबईतला उकाडा उष्णतेने घाम अंगभर भरून राहिला होता. फोर्ट स्टायकिन पासून 4-5 जहाज सोडून पुढे काही अंतरावर असलेल्या एका जहाजातले 2 अधिकारी वारा खात त्यांच्या जहाजाच्या डेकवर उभे होते. त्यांचंही जेवण नुकतंच आटोपलं होतं आणि ते गप्पा मारायला डेकवर आले होते. बोलता बोलता आजूबाजूच्या परिसरावर सहज म्हणून नजर फिरवत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष फोर्ट स्टायकिनवर गेलं. फोर्ट स्टायकिनच्या 2 नंबरच्या कप्प्यातून धूर येतोय असं त्यांना वाटलं. त्यांनी आणखी काळजीपूर्वक पुन्हा तिकडे पाहिलं पण आता धूर दिसत नव्हता. कदाचित असा भास झाला असेल म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या गप्पा सुरू ठेवल्या.
1: दुपारी 12:45 धक्क्यावर उभ्या असलेल्या पोलिसांनाही फोर्ट स्टायकिनच्या एका कप्प्यातून धूर येताना दिसला होता. पण बोटीवरची माणसं काय ते बघून घेतील असं म्हणून त्यांनीही तिकडे दुर्लक्ष केलं. अशा लहान सहा नागी तर लागतच असतात, त्यापैकीच ही एक असावी असं त्यांना वाटलं असावं. आणि अशा लहान आगी विझवण्याची प्रत्येक जहाजावर व्यवस्था असते आणि त्या विझवल्याही जातात, त्यामुळे त्या पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं नाही.
2: दुपारचा 1:30 वाजला, जेवणाची सुट्टी संपली आणि कामगारांनी पुन्हा काम सुरू केलं. आदल्या दिवशी क्रेन न आल्यामुळे फोर्ट स्टायकिनवरचं भंगार उतरवण्याचं काम तसंच राहिलं होतं. ते त्यांनी आज करायला घेतलं. भंगार उतरवण्यासाठी जड क्षमतेची क्रेन अखेर आज आली होती. त्या क्रेनचा हुक जहाजावर सोडण्यात आला पण तो त्या भंगार ठेवलेल्या 2 नंबरच्या कप्प्यात जाईन असा झाला. 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर तो एकदाचा त्या 2 नंबरच्या कप्प्याच्या आत पोहोचला. हुकला भंगाराचा गठ्ठा अडकवला आणि क्रेनच्या चालकाला हुक वर घेण्याची सूचना केली. जसा तो भंगाराचा गठ्ठा क्रेनच्या हुकला अडकून कप्प्यातून वर आला, त्याबरोबर पांढऱ्या धुराचा एक मोठा लोळ 2 नंबरच्या कप्प्यातून भस्कन वर आला. प्रथम पांढरा आणि विरळ असलेला तो धूर हळूहळू दाट काळपट रंगाचा होऊन बाहेर यायला लागला. 2 नंबरच्या कप्प्यात खाली कुठेतरी आग धुमसत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं.
1: लगेच जहाजावरचा फायर अलार्म वाजवला गेला. जहाजावर असलेल्या आग विझवण्याचे 3 पंप सुरू करून 2 नंबरच्या कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. त्याबरोबर आग नेमकी कुठे लागली आहे हे तपासण्यासाठी जहाजावरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करायला लागला, पण धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही. एव्हाना जहाजावरचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुढचा धोका लक्षात यायला लागला. आग विझवण्यात दंग असलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि धक्क्यावरच्या

0: तर फायरमनना बोटीत मोठ्या प्रमाणावर स्फोटक आहेत हे माहीत नव्हतं, म्हणून ते दूर असलेल्या ठिकाणी पाणी फवारण्याच्या कामात लागले होते। तरी आग म्हणल्यावर माणूस घाबरतोच, त्याप्रमाणे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल जहाजापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागले आणि तेवढ्यातच कुणीतरी फायर म्हणून जोरात ओरडलं आणि एकच धावपळ सुरू झाली, जो तो जहाजापासून लांब पळण्याच्या मागे लागला।
1: जहाजावरच्या पंपाने आत कुठेतरी लागलेली आग विझत नाही हे लक्षात आल्यावर धक्क्यावर असलेले मोठ्या क्षमतेचे पंप सुरू करण्यात आले। पुढची 45 मिनिटं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते, तरीही आग आटोक्यात येत नाही हे पाहून मुंबई फायर ब्रिगेडला कॉल दिला गेला। फायर ब्रिगेडच्या गाड्या 2:25 तिथे पोहोचल्या। गोदीमध्ये तशा साधारण आगी लागतच असत, त्यापैकीच ही एक असावी म्हणून फायर ब्रिगेडने फक्त 2 गाड्या पाठवल्या होत्या। नेमकी किती मोठी आग लागली आहे आणि बोटीवर किती प्रचंड प्रमाणात स्फोटक आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती।
0: अजूनही आग दिसत नव्हती, मात्र धूर येत होता। धुराचं प्रमाण आणि दाटपणा वाढत चालला होता। फोर्ट स्टायकिनच्या डेकवर बोटीचा फर्स्ट ऑफिसर हेंडरसन आग विझवणाऱ्या फायरमनशी आग नेमकी कुठे लागली त्याचा आधी शोध घ्यावा म्हणून वाद घालत होता। आग नेमकी कुठे लागली याची काहीच माहिती नसताना तो फायरमन मात्र आग नक्की विझेल याची खात्री देत होता। आत किती मोठा बॉम्ब आहे याची त्याला कल्पना नव्हती।
1: 2 कप्प्यात सर्वात तळाला सोनं होत, त्याच्यावर दारू गोळ्याचे पेटारे आणि त्याच्याही वर कापसाच्या गासड्या दाबून भरलेल्या होत्या। हेंडरसनला कापसाच्या गासड्यांना आग लागली असेल तर पुढचा विनाश अटळ आहे हे ध्यानात आलं आणि स्वतःच 2 कप्प्यात आगीचा शोध घेण्यासाठी आपण उतरावं असा निर्णय त्यानं घेतला। तो आत उतरला,
0: लगेच जहाजावरचा फायर अलार्म वाजवला गेला। जहाजावर असलेल्या आग विझवण्याचे 3 पंप सुरू करून 2 कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला। त्याचबरोबर आग नेमकी कुठे लागली आहे हे तपासण्याकरता जहाजावरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करायला लागला, पण धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही। एव्हाना जहाजावरचे कर्मचारी आणि अधिकारी यांना पुढचा धोका लक्षात यायला लागला। आग विझवण्यात दंग असलेल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना आणि धक्क्यावरच्या इतर फायरमनना जहाजावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक आहेत हे माहीत नव्हतं, म्हणूनच ते फक्त धूर येत असलेल्या ठिकाणीच पाणी फवारण्याच्या कामाला लागले होते। तरीही आग म्हटल्यावर माणूस घाबरतोच, त्यामुळे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल जहाजापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागले आणि तेवढ्यातच कुणीतरी फायर म्हणून जोरात ओरडलं आणि एकच धावपळ सुरू झाली, जो तो जहाजापासून लांब पळण्याच्या मागे लागला।
2: आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 7 भाग। उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये। लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

फंडे कार्यक्रमातनं आता आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे श्रोते हो. रेडिओ सखी पूर्वाला रेनबो फंडेमध्ये इथेच थांबण्याची अनुमती द्या, पण सकाळी 10 वाजताना आपल्याबरोबर 100.1 MHz FM गोल्डवर असणार आहे आर जे सीमा, आणि दुपारी 2 वाजता 107.1 MHz FM रेनबोवर असणार आहे आर जे अर्चना. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी मुंबईच्या एफ एम गोल्ड आणि एफ एम रेनबो या दोन्ही वाहिन्यांवरचं प्रसारण, आणि आपला सहभागही आपण असाच नोंदवत रहा.

तील न्हावाशिवा इथून करण्यात आली. औषध निर्माण सामग्री, रसायनं, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या व्यापार कराराचा औपचारिक शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत करण्यात आला. हा करार जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. विकसित भारताच्या प्रवासातील हा एक निर्णायक टप्पा असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत युके द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल असा विश्वास ब्रिटिश उपवाणिज्यदूत हरजिंदर कांग यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला ब्रिटिश वाणिज्य दूतावासाचे अधिकारी, निर्यातदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हा करार भारत आणि युके यांच्या भागीदारीतील एक महत्वाचा क्षण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तर हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी संधींची नवी दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. देशातल्या विविध उद्योग संघटनांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यासाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सेमीकॉन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या यशाची गती कायम राखत दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यावर भर दिला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळानं 62,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्ष सुरू राहणाऱ्या या योजनेमुळे जवळपास 60,000 प्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. यामुळे एकंदर निर्यातीचं मूल्य 7.5 लाख कोटी रुपयांवरून 15 लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत संश्रुतम 2026 या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं हे 3 दिवसीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. आयुर्वेद आणि आधुनिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि सहकार्याला या चर्चासत्रामुळे नवी दिशा मिळेल. आचार्य सुश्रुत यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 15 जुलै रोजी अशा प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा हल्ले सुरू केल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इराणचा एकमेव नागरी अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या बुशेहर या दक्षिण बंदराच्या शहरावर अमेरिकेनं हल्ले केले. लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत असं अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयानं सांगितलं. दुसरीकडे इराणनं बहारीन आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळ, हवाई दलाचे तळ, प्रमुख नियंत्रण केंद्र यावर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं म्हटलं आहे. भारत आणि बेल्जियम यांनी व्यापार, गुंतवणूक, हरित ऊर्जा, नवोपक्रम, तंत्रज्ञान, संपर्क यंत्रणा, संरक्षण, सुरक्षा तसंच परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य दृढ करण्यास सहमती दर्शवली आहे. भारत बेल्जियम धोरणात्मक संवाद सत्राची पहिली बैठक काल ब्रुसेल्स इथं झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम प्रेवोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संवाद सत्र झालं. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं डॉ जयशंकर म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा कालपासून सुरू झाली. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही करण्यात आली. गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना 46 ठिकाणी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी सेवा दिली आहे.
मध्य प्रदेशातूनही अबुधाबीसाठी पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा काल सुरू करण्यात आली. इंदूर ते अबुधाबी हा प्रवास आता अवघ्या 3 तास 15 मिनिटात होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना दिल्ली किंवा मुंबई मार्गे प्रवास करावा लागत होता. ओडिशामधील जगन्नाथपुरी इथं आजपासून जगप्रसिद्ध रथयात्रा सुरू होत आहे. या वार्षिक उत्सवादरम्यान भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा रथातून भाविकांना दर्शन देतात आणि गुंडीच्या मंदिराला भेट देतात. पुरी मंदिरापासून सुरू होणारी ही यात्रा सुमारे 3 किलोमीटरवर असलेल्या श्री गुंडीच्या मंदिराजवळ संपेल. गुंडीच्या मंदिरात देव 9 दिवस मुक्काम करतात आणि त्यानंतर याच रथातून श्री मंदिरात परततात. या परतीच्या प्रवासाला बहुडा यात्रा असं म्हटलं जातं. होर्मुझ समुद्रधुनीतील ओमानच्या किनाऱ्याजवळ GFX गॅलॅक्सी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर बेपत्ता असलेले पुण्याचे 30 वर्षीय सागरी अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा 1 दिवसीय सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. तिसरा सामना येत्या रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील चंद्रिका पुजारी आणि प्राची यांनी आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं तर गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात निशाला सुवर्ण तर नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना आपापल्या वजनी गटात रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डननं इंग्लंडसाठी पहिला गोल केला. अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसनं 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यानंतर 90व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-1 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होणार आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा इथल्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत UK सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी $14 कोटी किमतीच्या मालाची पहिली खेप रवाना. सेमीकंडक्टर व्यवस्था उभारणाऱ्या सेमीकॉन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला तसंच मोबाईल फोन उत्पादन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून अर्जेंटिनाचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: करी।
1: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

करी। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत। आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे। आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा। अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा।

0: संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं। अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं। प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है।
1: नव्या जगाचं नवं चित्र। आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी। वेळेनुसार बदला, पुढे चला। आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं। डीडी फ्री डिश।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हरियाणा, चंदीगड आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून जिंदा आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. हायड्रोजन इंधनावर चालणारी ही रेल्वे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करणार असून पर्यावरणपूरक रेल्वे वाहतुकीच्या दिशेनं भारतानं उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. तसंच सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं ते लोकार्पण करतील. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील तिसरी व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद ब्रुसेल्स इथं पार पडली. या बैठकीनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत EU भागीदारी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला. भारत EU होरायझन युरोप कार्यक्रमांतर्गत भारताच्या सहभागासाठी वाटाघाटी सुरू करण्यास तसंच EV चार्जिंग पायाभूत सुविधांच्या मानकांसाठी पहिलं नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही यावेळी भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTC नवीन बीटा वेबसाईट सुरू केली आहे. या संकेतस्थळावर अनावश्यक कॅपचा, पॉपअप्स, फ्लॅशिंग ग्राफिक्स किंवा इतर अडथळा आणणारे घटक नसतील. सर्व श्रेणीतल्या जागांची उपलब्धता यावर दिसेल. तिकीट आरक्षणासाठीच्या आवश्यक टप्प्यांची संख्या कमी होऊन चेकआउटची प्रक्रिया जलद होईल. तसंच या संकेतस्थळावर प्रवाशांची माहिती जतन केली जाईल, त्यामुळे पुन्हा आरक्षण करताना प्रक्रिया सुलभ होईल. सध्याच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर देखील बीटा व्हर्जनची लिंक उपलब्ध आहे. ओडिशात जगन्नाथपुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथाच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुखसमृद्धीत निरंतर वृद्धी हो असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगातील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली. संगणक आधारित परीक्षा August 2027 पासून लागू करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. परीक्षा प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर यावेळी भर देण्यात आला असून परीक्षा आणि निकाल वेळेत लागण्यासाठीच्या सुधारणा टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार आहेत. परीक्षा पद्धतीत सुधारणा करताना विद्यार्थ्यांचं हित आणि प्रशासनाची तयारी या दोन्ही बाबींमध्ये समतोल राखण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश 2026 राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागानं यासंदर्भातलं अधिकृत परिपत्रक जारी केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती 22 जुलै 2026 रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जाईल असं या परिपत्रकात म्हटलं आहे. हा आदेश राज्यातल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. धाराशिव शहरात आज सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला, त्यामुळे खिडक्यांची तावदानं हादरली. तसंच जमीनही कंप पावल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात यंदा मान्सूनचा वेग अद्याप समाधानकारक नसून आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 154 मिलीमीटर म्हणजेच 27.2% इतका पाऊस झाला आहे. केज तालुक्यात सर्वाधिक 269.5 मिलीमीटर तर सर्वात कमी गेवराई तालुक्यात 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या PV सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात सिंधूनं चीनच्या की हान यू हिचा 21-16 21-14 असा पराभव केला. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला या भारतीय जोडीचा चीनच्या जोडीकडून पराभव झाला. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कार्डिफमधल्या

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.

दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन.

0: वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युअल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रतिलिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रतिलिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रतिलिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते. पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचंही सिंह यांनी अधोरेखित केलं. उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंह यांनी यावेळी केलं. आज उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा आगामी काळात देशाच्या संस्कृतीची ओळख ठरवतील असंही ते यावेळी म्हणाले.
1: हम यह समझते हैं कि जिस देश का इंफ्रास्ट्रक्चर मजबूत होगा उसी देश का फ्यूचर भी सबसे अधिक मजबूत होगा. हमने इंश्योर किया दूर दराज के किसी भी क्षेत्र में रहने वाला कोई भी नागरिक मेन स्ट्रीम से कटा हुआ महसूस न करे. और साथियों हमने ऐसा इसलिए किया क्योंकि हमने कनेक्टिविटी को सिविलाइजेशन के डेवलपमेंट का एक अनिवार्य अंग माना.
0: अटल बोगदा उमलिंगला इथे जगातल्या सर्वाधिक उंचीवरचा रस्ता आणि सुमारे 13,000 फूट उंचीवर बांधलेला सेला बोगदा यासारखे महत्वपूर्ण प्रकल्प हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या क्षमतेचे साक्षीदार आहेत अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं. ओदिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपली बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम यांच्यासह रथात विराजमान होऊन गुंडीच्या मंदिरासाठी प्रस्थान करतात. 9 दिवस या मंदिरात त्यांचा मुक्काम असतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. महाप्रभू जगन्नाथांच्या कृपेनं देश आणि देशवासियांच्या सुख समृद्धीत निरंतर वृद्धी होत राहू असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक तेजस्वी आविष्कार आहे. रथयात्रेशी संबंधित परंपरांनी भारत आणि जगभरातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात यात्रेला प्रारंभ होत असून अहमदाबाद इथं जमलपूर परिसरातल्या 400 वर्ष जुन्या श्री जगन्नाथ मंदिरात झालेल्या मंगलारतीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. या मंदिरापासून आज 149व्या श्री जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेची कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरुवात झाली. आषाढ शुक्ल द्वितीयेला ही रथयात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. त्यावेळी श्री जगन्नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने एकत्र येतात. दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावं आणि दररोज सरकारी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. जीवन हा अनमोल ठेवा असल्याचं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारी

यांच्या पीठाने सांगितलं. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकीला आल्यानंतर काँग्रेस जनता पार्टी या संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाच्या पाठिंब्यात वांगचुक यांनी 28 जूनपासून उपोषण सुरू केलं. तेव्हापासूनच्या 19 दिवसात त्यांचं वजन 9 किलोनं घटल्याचं त्यांना तपासणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. वांगचुक यांच्या प्रकृतीची दररोज तपासणी केली जावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर सुनावणी होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं इराणवर हल्ले वाढवल्यानंतर इराणच्या संयुक्त सेना दलांनी अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. प्रत्युत्तरातल्या हल्ल्यात आखाती प्रदेशातल्या पायाभूत सुविधांचा संपूर्ण विध्वंस होऊ शकतो असं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्पागडी यांनी खातम अल अनबिया या मुख्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. होर्मुझ समुद्रधुनीच्या दळणवळणात अमेरिकेसारख्या परकीय देशाला इराण कदापि हस्तक्षेप करू देणार नाही असं या पत्रकात म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीतल्या अडथळ्यांसह विविध आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी बिम्सटेक सदस्य देशांमध्ये अधिक सहकार्य गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अधोरेखित केलं आहे. नवी दिल्लीत आज झालेल्या बिम्सटेक देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांच्या 5व्या बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद, सीमापार संघटित गुन्हेगारी, सायबर धोके आणि सागरी सुरक्षेपुढची आव्हानं यांचा सामना करण्याच्या दिशेनं सदस्य देशांनी सहकार्य बळकट केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथे भारतीय उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधी मंडळांशी संवाद साधला. या शिष्टमंडळात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोचॅम आणि इतर प्रादेशिक संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता. भारत युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार भारतीय उद्योगांसाठी कशा प्रकारे संधीची नवी दारं खुली करू शकतो, तसंच भारतातले व्यवसाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी हा करार कसा फायद्याचा होईल यावर गोयल यांनी चर्चा केली. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियोद्धा स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षाखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीन सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन जॉयश्री, चाहत अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे 23 वर्षाखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियंका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि ओडिशा येथील काही ठिकाणं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आसाम, मेघालय, बिहारसह उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. पायाभूत सुविधांच्या विकासाकरता अनुकूल परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. वार्षिक जगन्नाथ रथयात्रेला पुरी आणि अहमदाबादमध्ये प्रारंभ. अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात विनाशक हल्ले करण्याचा इराणचा इशारा. आणि आशियाई मुष्टियोद्धा स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

तर मित्र हो, चला दोस्त हो, बोलू काही या कार्यक्रमामध्ये मी अर्चना दिनेश आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण असं नेहमी म्हणतो की हल्ली एकमेकांशी बोलायला आपल्याला वेळच नसतो, कुटुंबामधला संवाद कमी होत चाललेला आहे. आणि आपण नेहमी असं बघतो की कुटुंबामध्ये एखादं जेव्हा नवं दाम्पत्य असतं, एखाद्या जोडप्याचं जेव्हा नवीन लग्न होतं, तेव्हा ते जोडपं हनीमूनला जातं, याबद्दल आपल्याला माहिती आहेच. या हनीमूनबद्दल आपण ऐकलेलं आहे. पण असं होतं की हनीमूनला आल्यानंतर परत आपापल्या कामाला पतिदेवांना निघून जायला लागतं आणि मग घरामध्ये जी नववधू असते तिला सगळा वेळ बाकीच्या कुटुंबियांसमवेत घालवावा लागतो. पण तिची त्यांच्याशी पुरती ओळख देखील झालेली नसते, मग तिला खूपच एकटेपणा जाणवायला लागतो. आणि आपण म्हणतो ना की काही वेळेला काही गोष्टी या आपण ज्या वेळेला वाचतो त्यांच्याबद्दल ऐकतो त्यावेळेला आपल्याला त्या चांगल्या वाटतात. आत्ता अलीकडे हा एकाकीपणा दूर करण्यासाठी बडी मून ट्रेंड प्रचलित होतोय. आता बडी मून ट्रेंड म्हणजे काय? तर या शब्दाचा अर्थ असा की बडी म्हणजे मित्र, कुटुंबीय, आणि मून म्हणजे आपण जसं हनीमून मधला मून घेतला तसं या कुटुंबियांसमवेत नवविवाहित जोडप्यानी एकटं नाही तर आपले मित्र, आपले कुटुंबीय, आणखीन काही जवळचे नातलग यांच्यासह नवदाम्पत्यांनी ट्रीपवर जायचं. याला बडी मून ट्रेंड असं म्हटलं जात आहे आणि हा अलीकडच्या काळामध्ये खास लोकप्रिय होतोय. त्याच्यामध्ये नववधू आणि वर हे दोघं तर असतातच, पण त्यांच्याच समावेत आणखी एक नवीन लग्न झालेलं जोडपं, म्हणजे त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे काही आपण म्हणूया की एकत्र जाण्यासारखे जे त्यांचे खास मित्र असतात ते सुद्धा या ट्रीपमध्ये सहभागी होतात. आणि मग ह्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने ट्रीपला जातात आणि तिथे काय काय केलं जातं याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी ऐकूया हे छान गाणं.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: तर मंडळी, बडी मून ही जी संकल्पना आहे, हा म्हणजे नुसता प्रवास नाही तर नाती मजबूत करण्याची एक छान संधी आहे. लग्नानंतर ज्या वेळेला संपूर्ण कुटुंबांसमवेत वेळ घालवायचा असतो त्यावेळेला आपापसातली औपचारिकता आपोआपच कमी होते आणि परस्परांबद्दल आपुलकी वाढते. म्हणजे असं होतं की या अनौपचारिक वातावरणामध्ये लोक एकमेकांना उत्तम प्रकारे समजतात आणि मग त्यांच्यामधला दुरावा कमी व्हायला मदत होते. म्हणजे ज्या वेळेला त्या कुटुंबियांमध्ये

एक सासू दुसऱ्या सासूशी बोलत असते. त्यावेळेला एक सासू कौतुकाने असं सांगते की माझ्या सुनेला अगदी सकाळी 9 वाजल्यापासनं ते रात्री 9 वाजेपर्यंत काम करावं लागतं. आणि खरोखरच तिचं काम इतकं कठीण आहे की तिला जरा सुद्धा स्क्रीन समोरून बाजूला जाता येत नाही. आणि मग दुसऱ्या सासूला सुद्धा जाणवतं की खरंच आपल्या सुनेला सुद्धा आपण सांभाळून घेतलं पाहिजे आणि तिचं सुद्धा जे काही काम आहे त्या कामामध्ये आपण तिला मदत केली पाहिजे. म्हणजेच काय की ही जी ट्रीप असते ही नुसती फिरण्यासाठी नसते, तर कुटुंबातले सदस्य काय करतात, त्यांचं आयुष्य कशाप्रकारे ते व्यतीत करत असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने ते पूर्ण करतात, म्हणजे इतक्या सगळ्या घरातल्या मंडळींसाठी जेवण करण्याची काय व्यवस्था असते, सकाळचं जेवण कोणी करायचं असतं, संध्याकाळचं जेवण कोणी करत असतं, किंवा जेवण करण्यासाठी कोणी मदतनीस आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज नववधूला येतो आणि मग त्याप्रमाणे तिला तिचं काम करणं सोपं जातं. आणि आपल्या सुनेला कामाचा इतका ताण आहे तर आपण तिला घरातल्या कामांमध्ये घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये उगाचच अडकवण्यापेक्षा त्या जबाबदाऱ्या जर बाकीच्यांनी वाटून घेतल्या तर तिला कामाचं दडपण येणार नाही आणि नवीन घरात वावरण्याचं सुद्धा दडपण येणार नाही. अशा अनेक विचारांची देवाणघेवाण या एकत्र प्रवासामुळे फिरण्यामुळे होते. आणि मी जसं म्हटलं तसं की औपचारिकता गळून पडते आणि परस्पर नात्यांमधला जो तणाव असतो, जो ताण असतो, तो कमी व्हायला, हळूहळू नाहीसा व्हायला खूप मदत होते.

तर मंडळी, ही संकल्पना जर छान राबवायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बजेट ठरवायला हवं, योग्य वेळ निवडायला हवी, सर्वांच्या आवडीचं डेस्टिनेशनसुद्धा ठरवायला हवं. म्हणजे एखाद्या पर्वतावर जायचं आहे, समुद्रावर जायचं आहे, का परदेशातला प्रवास करायचा आहे, मग सगळ्या प्रकारची बुकिंग्स, मग त्याच्यामध्ये हॉटेलचं बुकिंग असेल, त्याचप्रमाणे प्रवास कसा करायचा, ह्या सगळ्याची एकत्रितपणे चर्चा करायला हवी. आता तर काय, ती चर्चा करणं फार सोपं झालं आहे. आणि मग अशी चर्चा जर योग्य वेळी केली तर खर्च कमी होईल. त्याचप्रमाणे मौसम आणि स्थानिक संस्कृतीची माहिती घ्या. आपल्याजवळ आवश्यक कागदपत्र आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स अशासारख्या गोष्टी तयार ठेवा. आणि एक हलका फुलका प्रवासाचा कार्यक्रम बनवा. त्याच्यामध्ये खूप कठीण असं काही ठेवू नका. म्हणजे सगळ्यांना एकमेकांसाठी आरामात वेळ देता येईल, विचारांची देवाणघेवाण करता येईल, आणि मौज मस्तीसाठी, एकमेकांना जाणून घेण्यासाठी थोडासा वेळ मिळेल आणि कार्यक्रम करता येतील. आणि हा अनुभव अतिशय संस्मरणीय ठरू शकेल. आणि मगाशी मी जसं म्हटलं तसं, त्यामुळे कुटुंबामध्ये काहीही तणाव राहणार नाही. म्हणजे हा प्रवास करून, ही ट्रीप करून ज्या वेळेला सगळी दाम्पत्य आपापल्या घरी जातील, तेव्हा त्यांना घरच्यांशी एक वेगळी जवळीक निर्माण झालेली असेल. किंवा आता या घरात मी वावरू कशी, मी कोणाशी कशी बोलू, किंवा कोणाचा स्वभाव कसा आहे, अशा प्रकारचं जे दडपण नववधूला येतं ते तिला येणार नाही. आणि त्यामुळे या नव्या बडीमून ट्रेंडमुळे संसारातले एकमेकांमधलेच संबंध नाही, म्हणजे दाम्पत्यातले संबंध तर खुलतीलच, पण कुटुंबातल्या इतरांशी सुद्धा या दाम्पत्याचे संबंध चांगले घट्ट होतील आणि एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी त्यांना मिळेल. त्यामुळे अशा काही संकल्पना आता पुढे येत आहेत. आणि सध्या बडीमून ही संकल्पना ट्रेंडमध्ये आहे आणि अनेक कुटुंब, खास करून जी मोठी कुटुंबं आहेत, ती या संकल्पनेला आनंदाने स्वीकृती देताना दिसतात. आता आपण एक छानसं गाणं ऐकणार आहोत. आणि आपल्याला माहिती आहे, या गाण्यानंतर ठीक 3 वाजता असतील प्रादेशिक बातम्या. आणि मग प्रादेशिक बातम्यांनंतर आपली भेट होणार आहे सप्तरंगी 7 या कार्यक्रमामध्ये.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते. यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभागातल्या समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दल या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते. परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेश निर्मित आहे. ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे. केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले. सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाहीत. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध शुल्कांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो. देशभरातल्या 120 नवीन ठिकाणांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आज म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबाबत आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारने या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली असून पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहार्यतेतली तफावत भरून काढण्यासाठीची अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2-टियर आणि 3-टियर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात आल्याचंही नायडू म्हणाले. मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या कोकण विभागातल्या मतदार नोंदणीचं काम ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या प्रगतीचा केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी हे आदेश दिले. आता प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी आणि संगणकीकरणाचं काम पूर्ण करण्यासाठी केवळ 2 आठवडे उरले आहेत, असं आयोगानं सांगितलं. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीला अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावं आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावं, अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम आणि जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे या बैठकीला उपस्थित होते.
बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. 2024 लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची संख्या सुमारे 9 लाख होती. 2025 ही संख्या घटून 6,79,000 इतकी झाली. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं एका जनहित याचिकेवर हा आदेश देताना नवी कार्यपद्धती ई प्रिझन्स पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असंही सांगितलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तमिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध तमिळनाडू सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे.

यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वी पासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. रेल्वे मंत्रालयानं IRCTCच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/e-ticket/train-search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकिटांची माहिती एकाच वेळी इथे उपलब्ध होते. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येतं. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जात नाहीत, जाहिराती किंवा इतर व्यवधानं येत नाहीत असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. 19 वर्षांखालील 51 किलो वजनी गटात भारताच्या चंद्रिका पुजारीनं आणि प्राचीनं सुवर्ण पदक जिंकलं. याच गटात गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकंद आणि प्राची तोकस यांनी रौप्य पदकं मिळवली. दुसरीकडे 23 वर्षांखालील 54 किलो वजनी गटात भारताच्या निशा हिने जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटात नितिका चंद, काजल आणि मुस्कान आणि प्रियांका यांनी रौप्य पदकं मिळवली. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. यवतमाळ जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई सुरू असून 151 कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यासंदर्भात 832 तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली. या कारवाईत जिल्ह्यातल्या 38 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 15 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत तर 8 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या 4 मुलांपैकी 3 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यापैकी 1 मुलाला वाचवण्यात यश आलं असून 2 मुलांचा शोध अद्याप सुरू आहे. अर्नाळा सागरी पोलीस, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातल्या काळ नदीच्या पात्रातील बेटावर फिरायला गेलेली 2 जण पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अडकून पडली होती. त्यांना पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने केलेल्या त्वरित कारवाईत वाचवण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार. डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. आणि आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी केली 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. सप्तरंगी सात कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिका हो, या कार्यक्रमामध्ये नेहमी एका चित्रपटाविषयी आपण बोलत असतो. आजचा आपला चित्रपट आहे बोनस. या चित्रपटाविषयी आपण बोलणार आहोत आणि त्याबरोबरच सुंदर सुंदर गाणी सुद्धा ऐकणार आहोत.

सौरव भागवे दिग्दर्शित बोनस हा मराठी चित्रपट आहे आणि या चित्रपटाची कथा एका श्रीमंत उद्योजक तरुणाची आहे. चित्रपटामध्ये मोहन आगाशे, गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणि सुरुवातीला आपल्याला असं दृश्य दिसतं की गश्मीर महाजनी जो चित्रपटाचा नायक आहे तो एका मोठ्या श्रीमंत कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर आहे. कंपनीच्या सगळ्या आर्थिक जी काही धोरणं असतात त्याविषयी त्याचे आजोबा त्याच्याशी मोकळेपणाने चर्चा करताना आपल्याला दिसतात. आणि या सगळ्याविषयी खरं तर या आदित्यला सगळ्या गोष्टी आयत्याच मिळालेल्या आहेत, कारण कंपनी आजोबांची आहे, आजोबांच्या बरोबर त्याचे वडील याच कंपनीमध्ये कामाला आहेत. एका सुखवस्तू घरामध्ये राहणारा एक सुखवस्तू तरुण. एक दिवशी आजोबा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी बोनस जाहीर करतात आणि लगेच आदित्यचं पित्त खवळतं. तो लगेचच आजोबांना म्हणतो की आपण त्यांना योग्य तितका पगार देतो आणि तो अगदी वेळच्या वेळी देतो, मग कामगारांना अशा बोनसची गरज काय? हा प्रश्न आजोबांना काही पटत नाही, त्यामुळे ते म्हणतात की या कामगारांना बोनसचं महत्त्व काय आहे हे तुला कळणार नाही, कारण तू जन्मापासूनच ऐषारामात वाढलेला आहेस, त्यामुळे कठीण परिस्थिती घरामधल्या तुटपुंज्या मिळकतीमध्ये संपूर्ण महिनाभर खर्च कसा चालवायचा

याची तुला कल्पना काय? आणि अशा कामगारांकरता बोनस ही एक आनंदाची पर्वणी असते आणि आणखी चांगलं काम करण्यासाठी त्यांना दिलेलं हे एक प्रकारचं बक्षीस असतं. पण ते तुला कळणार नाही. त्यावरती तो म्हणतो, मला मुळात ही संकल्पनाच पटत नाही. या गोष्टीवरनं आजोबा आणि नातू यांचा वाद होतो घरामध्ये. आणि मग पुढे काय होतं त्याविषयी बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे छान गाणं.

तर या बोनस चित्रपटामध्ये आजोबा म्हणजे मोहन आगाशे आपल्या लाडक्या नातवाला सांगतात की तुला बोनसचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर या आलिशान घरामध्ये तुला राहता येणार नाही. तुला मी एक चॅलेंज देतो, तू 2 महिने फक्त 8000 रुपये इतक्या वेतनामध्ये मुंबईमध्ये राहून दाखव, 40 जागा घेऊन राहून दाखव. इथल्या ऐषारामी आयुष्यामध्ये तुला बोनसचं महत्त्व कळणार नाही. तू चाळीमध्ये जा, तिथे जागा घे आणि कुठलंही तुझं कार्ड वापरायचं नाही, कोणतीही आर्थिक मदत आम्ही तुला देणार नाही. आणि तू एका ठिकाणी काम करायचं आणि 8000 महिना इतक्या वेतनामध्ये संपूर्ण महिना चालवताना कशी तारांबळ उडते याचा प्रत्यक्ष अनुभव तुला घ्यायला लागेल. तेव्हा गश्मीर म्हणतो ठीक आहे. आणि मग आजोबांनी त्याला जे दिलेलं चॅलेंज असतं ते तो स्वीकारतो आणि घरातून बाहेर पडतो. घरातून बाहेर पडल्यावर त्याला लक्षात येतं

की इतके दिवस आपण अगदी आरामात राहत होतो. आपल्याला जी गोष्ट हवी असेल आपल्या तोंडातून निघण्याचा अवकाश लगेच आई आपल्या समोर ती हजर करायची. पण आता मात्र असं नसतं. सगळ्यात पहिल्यांदी त्याला जागा शोधायला लागते. जागासुद्धा त्याला अशी मिळते की अशा प्रकारच्या जागेमध्ये तो कधीच राहिलेला नसतो, जिथे AC सोडाच साधा पंखासुद्धा नसतो, मध्येच वीज जात असते. तिथेच एक छोटीशी खोली, त्यातच एका कोपऱ्यामध्ये असलेलं छोटंसं बाथरूम, या सगळ्या गोष्टींची त्याला सवय नसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तो संपूर्ण शाकाहारी असतो, त्यामुळे डबा शोधण्याची सुद्धा एक कसरत त्याला करायला लागते. आणि मग डबा शोधायला तो जातो आणि तिथेच त्याला एक मैत्रीण, डबा देणारी मैत्रीण अर्थात त्या मैत्रिणीच्या आईकडे, म्हणजे पूजा सावंतच्या आईकडे त्यांनी डबा लावलेला असतो. तो डबा घ्यायला जेव्हा तिथे जातो तेव्हा पूजा सावंतशी त्याची ओळख होते आणि बाकी सगळ्यांना त्याचं कौतुक वाटत असतं की हा मुलगा इथे नवा आलेला आहे चाळीमध्ये. त्यांनी छोटीशी जागा घेतली खरी, पण तिथे राहताना त्याची प्रचंड तारांबळ उडते. त्याला तिथे राहता येत नाही आहे कारण त्या वातावरणाची त्याला सवय नसते. आंघोळ करायला रांग, प्रत्येक गोष्टीसाठी रांग. सकाळी उठून लवकर नंबर लावून आपले प्रातर्विधी उरकायचे, ह्या सगळ्या गोष्टींची तर त्याला अजिबात सवय नसते. आणि पण आता करणार काय, आजोबांनी दिलेलं चॅलेंज त्यांनी स्वीकारलेलं असतं ना, आणि म्हणून तो तिथे राहत असतो. फक्त या सगळ्यामध्ये त्याच्या मैत्रिणीचा तेवढा त्याला एक छोटासा दिलासा असतो. ती या वातावरणात राहण्यासाठी त्याची मदत करत असते. इथले लोक कसे राहतात, त्यांना आपण मदत कशी करायची, ते एकमेकांना कसं समजून घेतात, या सगळ्याबद्दल पूजा सावंत त्याला सांगत असते.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: न्यूज ऑन ए आय आर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. आणि आता कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये बोनस या मराठी चित्रपटाविषयी आपण बोलतो आहोत.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: तर मंडळी, सप्तरंगी साथ मध्ये बोनस चित्रपटाविषयी आपण बोलतोय आणि मग मी आपल्याला सांगितलं की आदित्य आणि पूजा सावंत म्हणजे गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची आता मैत्री होते आणि पूजा आता त्याला सांगायला लागते की या चाळीतले या वस्तीतले लोक एकमेकांना धरून कसे राहतात. म्हणजे कोणाच्या घरामध्ये जर बाळाचा जन्म झाला तर बारसंही दणक्यात असतं आणि समजा कुणाच्या घरामध्ये कोणी निधन पावलं तरीसुद्धा तिथेही मदतीसाठी सगळे लोक धावून जातात. आता या मैत्रिणीची आई त्याला डबा देत असते आणि तो एका छोट्या बुटाच्या दुकानामध्ये नोकरी करायला जातो. तिथे त्याचा एक मित्र असतो, तो रोज महागडे बूट दुकानातून मालकांचं लक्ष नसताना काढत असतो, घालून थोडं 4-5 पावलं चालत असतो आणि मग पुन्हा ते बूट स्वच्छ करून जागेवर नीट ठेवून देत असतो. आणि गश्मीरला कुतूहल वाटत असतं की हा असं काय करतो, रोज रोज तेच तेच बूट बघून याला कंटाळा कसा येत नाही. तर तो सांगत असतो की मला ना हे बूट फार आवडतात आणि हे बूट मी कधीतरी विकत घेईन, माझा पगार मी साठवीन. त्याच्यावरती गश्मीर त्याला तुच्छपणे म्हणतो, काय रे, अरे तू हे बूट कसे घेऊ शकशील, तुझ्या पगाराच्या 5 पट किंमत आहे या बुटांची. तर म्हणतो ठीक आहे, मी वाट पाहीन, पण जोपर्यंत ते मला विकत घेता येत नाहीत तोपर्यंत हळूच मला घालून तर बघायला काय हरकत आहे, मालकांना कुठे समजतंय, मी गुपचूप ते घालत जाईन आणि पुन्हा जाग्यावर ठेवत जाईन.

तर रसिक हो, या चाळीमध्ये तो आपल्या मैत्रिणीच्या साथीने राहत असतो, पण त्याला अशा वातावरणात राहायची सवयच नसते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्याची चिडचिड होत असते. कारण हा डबा खाऊनही त्याला समाधान मिळत नसतं. आता खरं तर त्याला आईच्या हातच्या जेवणाची रोज आठवण येत असते, आणि म्हणूनच एक दिवस तो स्वतः आजारी पडतो. आजारी पडल्यावर अर्थातच त्याची मैत्रीण त्याच्यासोबत असते. आणखीही एक मोठी घटना त्याच्या बाबतीत घडते. इथे सगळेजण आता त्याचं कौतुक करत असतात, आणि सगळ्यांना कळत असतं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे, आणि या वातावरणात या परिस्थितीमध्ये जमवून घेण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतोय. एक दिवस त्याची मैत्रीण रागारागानी पूजा सावंत त्याच्या खोलीवर येते आणि म्हणते, तू स्वतःला काय समजतोस, तुला काय वाटतं, तू एकटाच हुशार आहेस. तर त्याला आधी तिच्या बोलण्याचा काही अर्थ समजत नाही. तो म्हणतो, तू माझ्यावर रागावली आहेस का? ती म्हणते, मी रागावले नाही, पण तू माझ्याशी खोटं बोललास याचं मला वाईट वाटतं. अरे, तुला इथे यायचं होतं तर निदान स्वतःची ओळख तरी पुसून यायचं. मी सगळा तुझा स्टेटस चेक केला आणि मला समजलं की तू कोण आहेस. एका श्रीमंत घरातला, मोठ्या कंपनीतला एक चांगला माणूस आहेस तू, आणि तू या वस्तीमध्ये का राहतोयस, कशासाठी राहतोयस, आणि किती दिवस राहणार आहेस. मग त्याला कळतं की आपण जरी लोकांपासून आपण कोण आहोत हे लपवण्याचा प्रयत्न केला, तरी पूजा या आपल्या मैत्रिणीनी, पूजा सावंतनी त्याला बरोबर रंगेहात पकडलेलं असतं. मग तो तिला त्याच्याबद्दल सगळी खरी माहिती सांगतो, आणि आजोबांनी मला जे आव्हान दिलेलं आहे, चॅलेंज दिलेलं आहे, ते सगळं स्वीकारण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. पण आता मला असं वाटतंय की आता काय, आता हे सगळं सोडून मला परत जायला हवं. खरोखरच मी इथे नाही राहू शकत, नाही ॲडजस्ट करू शकत. तो असं उद्विग्नपणे म्हणतो. याचं कारण म्हणजे दुकानातला त्याचा मित्र ते बूट चोरून निघून जातो, आणि मग हा भाबडेपणाने दुकानाच्या मालकाला सांगतो की तो रोज असे हे बूट घालून बघायचा, कारण त्याला ते खूप आवडायचे हो, पण त्याला ते विकत घेता येत नव्हते आणि म्हणून त्याने याची चोरी केली. त्यावरती मालक त्याच्यावरच संतापतो, आणि ही गोष्ट तू मला का सांगितली नाहीस, म्हणून खुशाल त्याला अदवा तद्वा बोलतो, आणि मग त्यांच्यात बाचाबाची होते आणि मला उर्मटासारखे उत्तर देतोय, म्हणून खुशाल तो या आदित्यला पोलिसांच्या हवाली करतो. आजपर्यंत इतका प्रतिष्ठावान मुलगा त्याला पोलिसांच्या गाडीमध्ये बसून चक्क जेलमध्ये जाण्याची वेळ येते. तेव्हा तर तो अगदी हिंमत हरून जातो, पण वाटेत काहीतरी मांडवली करून पोलिसांपासून तो आपली सुटका करून घेतो, आणि अतिशय निराश होऊन तो घरी परततो. आणि तो आता असं ठरवतो की बास झालं, आता परत जायचं आणि आजोबांसमोर आपला पराभव कबूल करायचा. तो परत जायला निघणार तेवढ्यात अर्थातच पूजा सावंत त्याला भेटते आणि त्याला सांगते की आता एवढे दिवस राहिलेत, फक्त 2 दिवस बाकी राहिलेले आहेत, तर तू असा पराभूत होऊन घरी जाऊ नकोस, कारण तुझ्या आजोबांना ते अजिबात आवडणार नाही, आणि 2 दिवस तू काढ आणि मग बघ काय होत आहे ते, असं ती त्याला समजावते.

तर मित्रांनो, कामगारांना बोनसची काय गरज आहे असं म्हणणाऱ्या आदित्यला आता वास्तवाची चांगलीच कल्पना आलेली असते. इतक्या तुटपुंज्या पैशांमध्ये 2 महिने राहताना त्याची अगदी धावपळ झालेली असते. त्यात धक्काबुक्की करून दुकानदारांनी हाकलवून दिलेलं असतं, पण पूजा त्याच्याबरोबर असते. आपल्या मैत्रिणीच्या खंबीर साथीमुळे तो 2 दिवस कसेबसे ढकलणार. तोच त्याला समोर गाडीतून आपले आजोबा उतरताना दिसतात. आजोबा त्याचा शोध घेत आलेले असतात. तो पुढे जाऊन आजोबांना नमस्कार करतो. एवढ्या मोठ्या गाडीमधून कोण आलंय हे बघण्यासाठी खरं तर आजूबाजूची संपूर्ण चाळीतली वस्तीतली सगळी माणसं कुतूहलाने बघत असतात. अर्थात पूजासुद्धा हे पाहत असतेच. आणि तिला तर कळून चुकलेलं असतं की गश्मीर आता जाणार, आदित्य आता पुन्हा त्याच्या घरी परत जाणार. आजोबा उतरतात आणि म्हणतात की आता आपली पैज पूर्ण व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत, पण मला कळलं की तू नक्की पैज जिंकणार आणि माघार घेणार नाहीस, आणि म्हणून फार ताणून न धरता मी माझा पराभव मान्य करतो आणि आता तू घरी यावंस अशी माझी मनापासून इच्छा आहे. सोबत ते त्यांच्या ड्रायव्हर काकांना सुद्धा घेऊन आलेले असतात. मग सगळ्यांचा निरोप घेऊन आदित्य गाडीमध्ये बसतो तेव्हा आजोबा सूचकपणे आदित्यला विचारतात की पूजा सावंतला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे का आत्ता, तर आपल्या गाडीमध्ये जागा आहे. त्यावरती आदित्य मिश्किलपणे हसतो आणि म्हणतो सध्या नको, नंतर बघू. मग आदित्यच्या परतीच्या प्रवासामध्ये त्याला एक फोन येतो. अर्थात तो फोन त्याच्या दुकानात काम करणाऱ्या मित्राचा असतो. तो म्हणतो मित्रा मला माफ कर, अरे मी आज पुन्हा दुकानात आलो आणि मी चोरी केली असं मालकानं सांगितलं, आणि मी चोरी केली कारण माझं लग्न ठरलं होतं आणि लग्नासाठी मला ते बूट हवे होते, म्हणून ते बूट घालून मी लग्न करून आता माझ्या नवरीला घेऊन आलेलो आहे. तेव्हा याच वस्तीमध्ये मला राहायचं आहे आणि अर्थातच त्याच्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे, म्हणून मालकानं मी सांगितलं की ते बूट मी विकत घेतलेत असं समजा, आणि जसा जसा पगार मला मिळत जाईल माझ्या पगारातला काही हिस्सा या बुटांसाठी तुम्ही कापून घ्या. त्यावरती गश्मीर हसतो आणि आदित्य म्हणतो अरे मित्रा काय किंमत होती रे त्या बुटांची. त्यावरती तो सांगतो 3,350. त्यावरती आदित्य फक्त इतकंच म्हणतो मित्रा आपल्या मैत्रीचा तो बोनस समज, आणि मी तुला ते पैसे आत्ताच्या आत्ता पाठवतो, तू ते मालकाला देऊन टाक आणि उद्यापासून उजळ माथ्याने कामावर जा.

तर मंडळी, बोनस या चित्रपटाच्या नायकाला आत्तापर्यंत बोनसचं महत्त्व चांगलंच पटलेलं आहे हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो. मित्राला तो 3,350 रुपयांचा बोनस समजून ताबडतोब तो त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करतो. अर्थातच हे सगळं बघून आजोबांना आनंद होतो आणि आपण ज्या गोष्टीचं महत्त्व आपल्या नातवाला आटोकाट पटवण्याचा प्रयत्न करत होतो ते त्याला पटलेलं आहे हे त्यांच्या ध्यानात येतं. आणि आजोबांनी सुद्धा जी गोष्ट त्याला करायला लावलेली असते त्यामुळे तो आता सजग होतो. आजूबाजूला लोक आपलं आयुष्य कसं जगतात आणि अशा हालाकीच्या पद्धतीने आपलं आयुष्य जगणाऱ्या माणसांसाठी बोनस किती महत्त्वाचा असतो हे त्याला समजतं. त्याचबरोबर मानवी मूल्यांची सुद्धा त्याला जाणीव होते. ही माणसं सुखदुःखामध्ये कशी एकत्र राहतात, एकमेकांना साथ देतात आणि घरामध्ये कोणावर कुठलाही प्रसंग आला तरी खंबीरपणे साथ देतात. तर असा होता आजचा हा बोनस चित्रपट. या बोनस चित्रपटाची कथा रसिक हो आपल्याला नक्कीच आवडली असेल.

न्यूज ऑन AIR ऐप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. ठळक बातम्या प्रसारित करत आहोत. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. लोकसभेतले विरोधी नेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे. हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात आजपासून वाढ केली आहे. डिझेलवर प्रति लिटर

15 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल. पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगानी आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे. ठळक बातम्या याबरोबरच संपल्या.

न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. ठीक 4 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 5 वाजता ठळक बातम्या पुन्हा प्रसारित करण्यात येतील.

0: अभी आप सुन रहे थे हमारा विशेष कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स। ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
1: लेकर आते हैं हम जज्बातों के नए रंग।
2: मैं रंग शरबतों का, तू मीठे घाट का पानी,
1: जो छू लेते हैं आपका मन।
2: मस्त मगन बस तेरा नाम दोहरा।
1: हर आरजे का है एक अलग ही रंग।
2: ओ रंग रे
1: क्योंकि यहाँ से हम लेकर आते हैं बातें दिल से।
3: नमस्कार, मी प्रज्ञा जांभेकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। महिला आरक्षण आणि मतदार संघ पुनर्रचना या विषयावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। या अधिवेशनात जर यासंदर्भातलं घटना दुरुस्ती विधेयक सरकार मांडणार असेल तर त्यावर सर्व पक्षांशी व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात आजपासून वाढ केली आहे। डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे। वयोवृद्ध आणि दुर्धर रोगानं आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत। हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनातली रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका। डिझेल आणि विमान इंधनांवरच्या निर्यात शुल्कात वाढ। वर्धा जिल्ह्यात घडलेल्या शाळकरी मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी जलद तपासाची पालकमंत्र्यांची शाश्वती। आणि आकाशवाणी नागपूर केंद्राचा 78वा स्थापना दिन आज उत्साहात साजरा। आता सविस्तर बातम्या। येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक काल झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते। यापूर्वी अशा 4 बैठका झाल्या असून त्यातल्या एका बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर सरकारच्या विविध विभाग समन्वयावर तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाच्या शक्यतेवर, आगामी विधानसभा निवडणुकीतल्या रणनीतीवर आणि भाजपा संघटनाबद्दलच्या बैठकीत निर्णायक चर्चा झाल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं म्हटलंय। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस सदस्यीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते। प्रगत पायाभूत सुविधा हे विकसित संस्कृतीचं लक्षण असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय। नवी दिल्लीत आयोजित बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या तांत्रिक परिसंवादाला ते संबोधित करत होते। पायाभूत सुविधांचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नसून उत्कृष्टतेला चालना देणारी परिसंस्था विकसित करण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचं सिंग यांनी अधोरेखित केलं। उद्योग क्षेत्र, शैक्षणिक संस्था, अभियंते आणि प्रशासक यांनी देखील ही जबाबदारी घ्यावी असं आवाहन सिंग यांनी यावेळी केलं। हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकादरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजननं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालते। परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे। भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातील तिसरी व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद ब्रुसेल्स इथं पार पडली। या बैठकीनंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत ईयू भागीदारी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला। भारत ईयू होरायझन युरोप कार्यक्रमांतर्गत भारताच्या सहभागासाठी वाटाघाटी सुरू करण्यास तसंच ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या मानकांसाठी पहिलं नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली। व्यापार, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही यावेळी भर देण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते। केंद्र सरकारनं डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ केली असून आजपासून हे नवे दर लागू झाले। सुधारित दरांनुसार डिझेलवर प्रति लिटर 15.5 रुपये तर विमान इंधनावर प्रति लिटर 14.5 रुपये निर्यात शुल्क लागू होईल। पेट्रोलवरील निर्यात शुल्कात मात्र प्रति लिटर 2.5 रुपये कपात करण्यात आली आहे। इंधनावरच्या उत्पादन शुल्कात कोणतेही बदल झालेले नाही। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधनाची उपलब्धता नियमित राखण्याच्या दृष्टीनं गेल्या 27 मे पासून इंधनावरच्या विविध आकारांचा आढावा दर 15 दिवसांनी घेतला जातो। देशभरातल्या 120 नवीन

0: शाळांशी संपर्क व्यवस्था सुधारणं आणि पुढच्या 10 वर्षात 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणं हे उडान योजनेच्या पुढच्या टप्प्याचं उद्दिष्ट असल्याचं नागरी उड्डाण मंत्री किंजरामपुरम मोहन रायडू म्हणाले. नवी दिल्ली इथं उडानच्या पुढच्या टप्प्याबद्दल आयोजित एका कार्यशाळेत ते बोलत होते. सरकारनं या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच केली आहे. पुढील दशकात आणखी 100 विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट्स विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं ते म्हणाले. या सुधारित योजनेमुळे आर्थिक व्यवहारतेतील तफावत भरून काढण्यासाठीचं अनुदान पात्रता विस्तारल्याचं ते म्हणाले. या अंतर्गत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या मदतीचा कालावधी 3 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि निवडक 2 टीयर आणि 3 टीयर विमानतळांसाठी परिचालन आणि देखभाल सहाय्य सुरू करण्यात येणार असल्याचं नायडू म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात 9व्या इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी आज सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. तामिळनाडूमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरुद्ध तामिळनाडू सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर ताण वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता 5वी किंवा 6वीपासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली. रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या वेबसाईटची सोपी आणि सुलभ आवृत्ती वापरकर्त्यांच्या चाचणीसाठी सादर केली आहे. www.irctc.co.in/etikit/train/search या लिंकवरून ही नवीन वेबसाईट वापरता येईल. या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करताना सर्व श्रेणीतल्या उपलब्ध तिकीटांची माहिती एकाच वेळी इथे उपलब्ध होईल. जलद आणि कमी टप्प्यात तिकीट आरक्षित करता येईल. या वेबसाईटवर प्रवाशांची माहिती साठवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय या वेबसाईटवर अनावश्यक कॅप्चा विचारले जाणार नाही, जाहिराती किंवा इतर व्यवधान येत नाही असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वर्धा तालुक्यात रोठा इथं एका 12 वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी डीएसपी स्तरीय पोलीस कारवाई आणि घटनेच्या तात्काळ तपासाचं आश्वासन दिलं असून घटना अत्यंत दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे.
2: काल वर्धा तालुक्यातल्या रोठा परिसरामध्ये एका शेतात राहणाऱ्या मजूर कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडली. त्यांची एक लहान मुलगी जिचं वय अवघं 12 वर्ष होतं, ह्या लहान मुलीवरती एका नराधमानं त्या ठिकाणी बलात्कार केला आणि नंतर दगडानं ठेचून तिची हत्या केलीचं समोर आलेलं आहे. घटना अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन गुन्हे देखील नोंदविलेले आहे. 3 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि घटनेचं गांभीर्य बघून DYSP त्या ठिकाणी आयोग म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लवकरच जे गुन्हेगार राहतील त्यांना अटक करण्यात येईल पोलीस प्रशासनाकडून.
0: आकाशवाणी नागपूर केंद्राचा 78वा स्थापना दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती आणि विविध विषयांवरील माहितीपूर्ण तसंच मनोरंजनात्मक कार्यक्रमांद्वारे श्रोत्यांशी सातत्यानं संवाद साधणाऱ्या आकाशवाणी नागपूर केंद्रात स्थापना दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आकाशवाणी केंद्रात आज करिश्मा ताज यांच्या कव्वालीचा आणि श्रेया टांगसाळे यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी केंद्र प्रमुख मनीषा शेटे आणि सहाय्यक केंद्र संचालक विजयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काल आढावा बैठक घेतली. संगणक आधारित परीक्षा ऑगस्ट 2027 पासून लागू करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. परीक्षा प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर यावेळी भर देण्यात आला असून परीक्षा आणि निकाल वेळेत लागण्यासाठीच्या सुधारणा टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गृहशास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं माके नाम अभियानाअंतर्गत वृक्षारोपण आणि औषधी वनस्पती उद्यान विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात तुळस, कोरफड, लेमनग्रास, पुदिना, हळद आणि कडुलिंब यासह विविध औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. विदर्भात काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं आज मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा येणार असल्याचा इशारा तसंच येलो अलर्ट जारी केलाय. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात आगामी काही तासात ताशी 40-50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर नागपूर, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे, मेघगर्जनेसह विजांचा कडक.

कडाक्याची आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील रणनीती आखण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसच्या बैठका. डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ. वर्धा जिल्ह्यात घडलेल्या शाळकरी मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी जलद तपासाची पालकमंत्र्यांची

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस. काँग्रेसकडून आंदोलन स्थगित. होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या. 3 जण ताब्यात. राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे, मात्र पाऊस नाही, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हंगामात राज्यातल्या सरासरी 1,57,00,000 हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप क्षेत्रापैकी 87,82,772 हेक्टर म्हणजे केवळ 56% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र 60% जातं. खरीपात भाताची 16%, ज्वारी 13%, बाजरी 22%, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी 74% पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37,60,00,000 टन अन्नधान्य आणि 37,70,00,000 टन फलोत्पादन केल्याची नोंद झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. खेत बचाओ अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन परिषद गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यातल्या 94% जाती हवामान बदलाला तोंड द्यायला सक्षम आहेत आणि 29 जाती पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संगणक आधारित परीक्षांची प्रक्रिया लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला केली आहे. सातत्यानं विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत मुंबईत बैठक घेतली. त्यात टप्प्याटप्प्यानं सुधारणा राबवल्या जाव्यात यावर त्यांनी भर दिला. यानंतर काँग्रेसनं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. तरी MPSCच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्यात या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. राज्यातल्या लोकायुक्तांमध्ये गेल्या वर्षाखेर 4,080 प्रकरणं प्रलंबित आहेत. 2025 मध्ये एकूण 8,965 पैकी 4,885 प्रकरणं निकाली काढल्याचा अहवाल लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना नुकताच सादर केला. वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे 8,547 नवीन तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 3,869 तक्रारी विविध कारणांमुळे नोंदवल्या नाहीत असंही अहवालात नमूद केलं आहे. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांमधल्या CCTV कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यातला डेटा किती कालावधीसाठी जतन केला जातो याचा अहवाल सादर करण्यासाठी तथ्यशोध मोहीम राबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. एका फौजदारी रीट याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयानं हे निर्देश दिले. याचिकाकर्त्यानं घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये CCTV चित्रणाची मागणी केली होती, मात्र 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ चित्रण ठेवत नसल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. राज्याच्या मुख्य सचिवांनी यापूर्वी CCTV कॅमेऱ्यांची क्षमता वाढवण्याविषयी हमी दिली होती असं नमूद करत या विषयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी डीजीएमएनं एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मुंबासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते, त्यातल्या एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्याची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी डीजीएमएला सांगितलं आहे. वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका 12 वर्षाच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. धावत्या लोकलमध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये काल झालेल्या वादामुळे 3 जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांदरम्यान हा प्रकार झाला. या तिघांना सायन रुग्णालयात दाखल केलं असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. भरधाव गाडीची झडक बसून आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी चालणाऱ्या वारकऱ्याचा काल रात्री 12 मृत्यू झाला. कर्जत आणि लोणावळा रेल्वे मार्गावरची दुसरी मार्गिका पूर्ववत झाल्यामुळे पुणे मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा पूर्ववत झाली असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. त्यामुळे डेक्कन इंटरसिटी या गाड्या आजपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे धावतील तर सिद्धेश्वर, उद्यान, महालक्ष्मी या गाड्या उद्यापासून सुरू होतील. आषाढी यात्रेसाठी यंदा पंढरपूर आणि पालखी मार्गात 5G वॉकीटॉकी, QR कोड, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन कॅमेरे यांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. यामुळे गर्दीचं अचूक व्यवस्थापन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना करायला मदत होईल. ड्रोन कॅमेरे, वॉच टॉवर, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं तसंच सुमारे 350 CCTV कॅमेरे सतत परिस्थितीवर नजर ठेवतील. यंदा प्रथमच तात्पुरती बसस्थानकं, वाहनतळ आणि महत्वाच्या ठिकाणी QR कोड लावण्यात येणार आहेत. या कोडद्वारे भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा नदी, 65 एकर दर्शन परिसर, वाहनतळ, दर्शन रांग आणि इतर महत्वाच्या सुविधांची माहिती मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नातेपुते इथं आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अकलूजमध्ये दाखल झाल्यापासून संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असेल. पंढरपूरकडे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उद्यापासून शहरात येणाऱ्या जड वाहनांवर तात्पुरती बंदी घातली जाईल. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला दुसरा एकदिवसीय सामना आज कार्डिफ इथं सुरू आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 21व्या षटकात 3 बाद 111 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 31, रोहित शर्मा 26 आणि ईशान किशन 1 धाव काढून बाद झाले. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत काल गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 4 जण जखमी झाले. 2 गटांमधल्या जुन्या वादाचं हिंसेत रुपांतर झाल्यानं हा वाद झाला. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे तर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेनं कांदिवली इथल्या 12 खोल्यांमधून 558 लिटर भेसळयुक्त दूध काल जप्त केलं. तपासादरम्यान 2 नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये दूषित पाणी मिसळलं जात असल्याचं तसंच ते दूध ग्राहकांना पुरवलं जात असल्याचं उघड झालं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं पेरण्या मंदावल्या, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट. ऑनलाईन परीक्षा पुढच्या वर्षी ऑगस्टपासून घेण्याची मुख्यमंत्र्यांची MPSCला शिफारस, काँग्रेसकडून आंदोलन स्थगित.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश आणि वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या 3 जण ताब्यात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन। हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार। राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश। आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी। हवामान बदलाचं आव्हान असूनही भारतानं यंदा 37 कोटी 60 लाख टन अन्नधान्य आणि 37 कोटी 70 लाख टन फलोत्पादनाची नोंद केल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। खेत बचाव अभियानाअंतर्गत 1,657 वैज्ञानिक पथकांनी 728 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला। याशिवाय 100 क्लायमेट स्मार्ट गावं विकसित केली जाणार असून ती वातावरण बदलाच्या समस्येवर मात करून शाश्वत शेतीची आदर्श मॉडेल ठरतील असं ते म्हणाले।
1: एक साल में 44 फसलों की 386 नई किस्में है, जिनमें से 94 क्लाइमेट रिजिलिएंट है, 29 बायोफोर्टिफाइड है, ये विकसित की है। बागवानी की 117 किस्में हमने अलग अलग अलनीनो के प्रभाव के कारण और वैसे भी जो संवेदनशील जिले हैं उनके लिए आकस्मिक योजना बनाई है।
0: हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वेगाडी उद्यापासून सुरू होणार आहे। हरियाणा जिंद रेल्वे स्थानकावर उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील। हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वेगाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल। या तंत्रज्ञानात हायड्रोजनचं विजेत रूपांतर करून त्यावर गाडी चालते। परिणामी धुराऐवजी पाण्याची वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं। ही रेल्वेगाडी संपूर्णपणे स्वदेशी निर्मित आहे। ग्रीन हायड्रोजनच्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला मदत होणार आहे। सुधारित उडान योजनेचं लक्ष पुढच्या 10 वर्षात 120 नवीन शहरांना हवाई सेवेनं जोडणं आणि 4 कोटी प्रवाशांना प्रवासाची संधी देणं हे आहे, असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं। नवी दिल्ली इथं उडान योजनेच्या पुढच्या टप्प्यातल्या कार्यशाळेत ते बोलत होते। सरकारनं या पुढच्या टप्प्यासाठी 29,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून याद्वारे आगामी दशकात 100 नवीन विमानतळ आणि 200 हेलिपोर्ट विकसित केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। देशात विविध कल्याणकारी योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा मिळालेल्यांची संख्या आता 1 अब्जापेक्षा जास्त झाली आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। 2015 केवळ 19% लोकसंख्येला या योजनांचा लाभ मिळत होता, तो आता 2026 68.4% लोकसंख्येपर्यंत विस्तारला आहे। राज्याच्या विविध भागात नशामुक्ती केंद्र उघडावीत। सर्व मोठी रुग्णालयं आणि शासकीय रुग्णालयात नशामुक्ती केंद्र सुरू करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले। याशिवाय 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवरचा धडा समाविष्ट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी विक्री व्यवहार आणि कृत्रिमरित्या तयार करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। पोलिसांनी देखरेख वाढवावी, यासंदर्भातली माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांना बक्षीस आणि पोलिसांना आगाऊ वेतनवाढ देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। गेल्या 5 वर्षात 7,500 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अंमली पदार्थ जप्त झाले आहेत। गेल्या वर्षभरात 17,500 अधिक प्रकरणात 56,000 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ जप्त झाले. त्याची किंमत सुमारे 1,350 कोटी रुपये असून या प्रकरणात सुमारे 16,000 आरोपींना अटक झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक राज्यसभा सदस्य कोयल मल्लिक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्या यावर्षी एप्रिलमध्ये राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. राजीनामा देणाऱ्या त्या तृणमूल काँग्रेसच्या 4थ्या राज्यसभा सदस्य आहेत. यापूर्वी सुखेंदू शेखर राय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबारीक या 3 राज्यसभा सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते भाजपात दाखल झाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओडिशामध्ये पुरी इथं आज भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी होत आहे. या यात्रेत विस्तृत धार्मिक विधी करण्यात येत आहेत. रथयात्रेच्या मुख्य मार्गावर भाविकांची गर्दी उसळली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा तसंच भगवान सुदर्शन रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले आहेत. दरम्यान यात्रेत उसळलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरातल्या रथयात्रेलाही आज सुरुवात झाली. बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात पोलीस दलाच्या एका वाहनाबरोबर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या हल्ल्यात 8 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर अनेक वाहनांचं नुकसान झालं. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असताना होर्मुझ समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर शक्यतो भारतीय खलाशांची नेमणूक करू नये असं नौवहन प्रशासन महासंचालनालयानं सांगितलं आहे. जहाज मालक, व्यवस्थापक तसंच खलाशांची भरती करणाऱ्या प्लेसमेंट संस्थांसाठी DGM एक पत्रक जारी केलं आहे. पर्शियन आखात आणि होर्मुझची सामुद्रधुनी या परिसरातून प्रवास करताना सुरक्षाविषयक सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असंही त्यात म्हटलं आहे. होर्मुझ पार करताना अल बाहिया आणि मोम्बासा या जहाजांवर हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना सरकारनं दिल्या आहेत. या जहाजांवर मिळून 30 भारतीय कर्मचारी होते. त्यातला एकाचा हल्ल्यात मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. या परिसरातून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावरच्या भारतीय कर्मचाऱ्यांची माहिती सातत्यानं प्रसिद्ध करावी असं नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी DGM सांगितलं. अमेरिकेनं इराणवर पुन्हा सुरू केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत 35 अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 300 अधिक जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पहाटे इराणच्या उत्तर भागातल्या महत्त्वाच्या तळांवर अमेरिकेनं जोरदार बॉम्बवर्षाव केला. यासोबतच इराणची सागरी नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकन नौदलानं गोळीबार केला. अमेरिकेच्या या कारवाईला इराणनं प्रत्युत्तर दिलं असून क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांना लक्ष्य केलं आहे. अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स जवळ अनाथालयाला लागलेल्या आगीत 11 मुलांचा मृत्यू झाला आणि 19 जण जखमी झाले. 5 मुलांना सुरक्षितरित्या वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रिकेट. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ संथ फलंदाजी करत आहे. कार्डिफमध्ये सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 34 षटकात 5 बाद 188 धावा झाल्या होत्या. श्रेयस अय्यरनं नाबाद अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली 65 धावा करून बाद झाला. इतर एकही फलंदाज अर्धशतक देखील करू शकला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात यंदा प्रत्येकी 37 कोटी टनाहून अधिक अन्नधान्य आणि फळ पिकांचं उत्पादन. हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे उद्यापासून सुरू होणार. राज्यातल्या नशामुक्ती केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय खलाशांची नेमणूक टाळण्याचं नौवहन प्रशासन महासंचालकांचे आदेश. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारताची संथ फलंदाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणाऱ्या, संगीतमय सूर्याला आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आणि आजच्या वंदन कार्यक्रमात शुक्रवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत.

माय भवानी तुझे ले करू कुशी त तुझे आयेई सेवा मानून घे आई। खरे मित्रांनो, निर्मळ मनाने केलेली भक्ती ही परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचत असते, नाही का? आणि कसं आहे बघा ना, आपल्याकडे जी 3.5 शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठांचं महत्त्व आहे। आदिमायेची उपासना, आदिशक्तीची उपासना अनादिकालापासून चालत आलेली आहे। तुळजा भवानीला वंदन करूया। चित्रपटाचं नावच आहे जय तुळजा भवानी।

देवीची विविध रूपने का? कधी ती अंबामाता म्हणून आपल्यासमोर येते, कधी ती महिषासुरमर्दिनी ठरते, कधी देवी शारदा म्हणून आपण तिचं वंदन करतो विद्येची देवता म्हणून, तर कधी आपण संतोषी मातेचं सुद्धा वंदन करत असतो.

राहो आम्हावरी तुझी सावली. आपण देवीकडे प्रार्थना करतो की खरोखरच देवीची कृपा, देवीचे आशीर्वाद कायम पाठीशी असू देत. आणि म्हणून तर लग्न झाल्यानंतर किंवा शुभकार्य घरात घडलं की देवीपुढे सुद्धा गोंधळ आयोजित केला जातो आणि मनाजोगत्या संसाराचं दान मागितलं जातं.